0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनी चा 98.5 MHz FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी सुरुची लिमये आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आहे रविवार, दिनांक 13 सप्टेंबर 2026, म्हणजेच भाद्रपद शुद्ध द्वितीया शके 1948। उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आपल्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। सुरुवातीला आपण ऐकूया आजच्या व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश।
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे।
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक।
1: पण कसं?
2: एका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील।
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट।
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना।
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत। नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au।
3: स्वतःच घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज। बाहेरून

नमस्कार आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात ब्रिक्स परिषद मोठ्या उत्साहात सुरू. रशिया चीन इराण अशा देशांचे अध्यक्ष सहभागी झाल्यामुळे भारताच्या मुत्सद्देगिरीला यश. गणेशोत्सवासाठी तयारी शिगेला. कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची शक्यता आणि मनोज जरांगे मुंबईत उपोषण करण्यावर ठाम. भारतात ब्रिक्स परिषद मोठ्या उत्साहात सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे अध्यक्ष महमूद पेझेशकियान तसंच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग असे दिग्गज या परिषदेत सहभागी झाल्यामुळे भारत सगळ्या देशांसाठी समान मित्र असल्याचं दिसून आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुतीन आणि पेझेशकियान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली तर शनिवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग जवळजवळ 7 वर्षांच्या अंतरानंतर भारतात येत आहेत. पुतीन यांच्याबरोबर काहीच दिवसांपूर्वी चर्चा केलेले मोदी यांनी शुक्रवारी एकाच कारमधून पुतीन यांना कार्यक्रमस्थळी नेत आपल्या मैत्रीचंही दर्शन घडवलं. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवनवे फतवे काढत असताना या देशांनी एकत्र येऊन ब्रिक्स आघाडी अधिक बळकट करण्याचा संकल्प केला आहे. रशिया युक्रेन आणि इराण अमेरिका या संघर्षातून भारत काही मार्ग काढतो का याकडे सुद्धा सगळ्या जगाचं लक्ष आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी शिगेला पोचली आहे. उद्यापासून म्हणजे सोमवारपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठिकठिकाणी मंडप उभारणी झाली आहे तसंच रोषणाई सुद्धा सज्ज आहे. घरगुती गणेशोत्सवासाठी गणेश मूर्तींचं बुकिंग झालं असून उद्या सकाळी या मूर्ती वाजत गाजत घरी आणल्या जातील. घरोघरी सजावटींवरही अखेरचा हात फिरवणं सुरू आहे. उकडीच्या मोदकांची तयारी, पूजेच्या साहित्याची तयारी तसंच सोसायटीतल्या गणेशोत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी असं वातावरण सगळीकडे दिसत आहे. त्यामुळं मरगळलेल्या वातावरणात एक प्रकारचं चैतन्य संचारलं आहे. गेले 2-3 आठवडे डीजे आणि ध्वनी प्रदूषणाविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर पुढच्या 10 दिवसांमध्ये गणेशोत्सव मंडळं त्यादृष्टीनं कार्यवाही करतात का हा प्रश्न मात्र कळीचा आहे. दरम्यान सणासुदीचं वातावरण असताना एक टांगती तलवार सध्या आहे ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळं भारतात इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे. हे दर लगेच वाढवले जातात की गणेशोत्सव झाल्यानंतर वाढवले जातात एवढाच प्रश्न आता बाकी आहे. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी आता मुंबईत उपोषण करण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. आपल्या मागण्या पूर्ण मान्य झाल्या नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला आहे. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईला वेठीला धरू नये अशी विनंती सरकारनं त्यांना केली असली तरी जरांगे यांनी उपोषण करणारच असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळं यातून मार्ग कसा काढला जातो याकडं सगळ्यांचं लक्ष आहे. कोल्हापूरजवळच्या नांदणी इथल्या मठातून वनतारामध्ये हलवलेल्या माधुरी या हत्तीणीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यात कोल्हापूरकरांना यश मिळालं आहे. गेले काही महिने न्यायालयीन लढाई लढून माधुरी हत्तीणीला पुन्हा एकदा नांदणी मठात येण्याची परवानगी द्यावी ही विनंती न्यायालयानं मान्य केली. माधुरी हत्तीणीसाठी वनताराचं विशेष पथक तिथं विशेष वातावरण तयार करणार आहे. महाराष्ट्रात पावसानं पुन्हा ओढ दिली आहे. 11 ते 14 सप्टेंबर या काळामध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला असला तरी हा पाऊस शेतीवरचं अरिष्ट दूर करण्यासाठी पुरेसा ठरणार नाही असं कृषीतज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्रावर आत्तापासूनच कोरड्या दुष्काळाचं संकट उभं राहिलं असून पुढचं वर्षभर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा वासून उभा राहणार आहे. मुंबईमध्ये आत्ताच पुन्हा एकदा पाणी कपातीचं सावट आलं आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसामुळं पावसाची काही तूट भरून निघाली तर त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. अग्रलेख. डीजेचा आवाज बंद करा अशी विनंती करणाऱ्याची हत्या झाल्याबद्दल लोकसत्तानं बहुमतखोरीचा बळी असा घणाघाती अग्रलेख लिहिला आहे.
भारतात शनिवारी रविवारी होत असलेल्या ब्रिक्स परिषदेनिमित्त सकाळनं मुत्सद्देगिरीचा कस असा विश्लेषण करणारा मजकूर सकाळ भूमिका या सदरात लिहिला आहे. अमेरिकेवर 9 सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याला 25 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं महाराष्ट्र टाइम्सनं दहशतीचा महिरावण तर लोकसत्तानं एका दुःस्वप्नाची 25 असे अग्रलेख लिहून दहशतवाद अजूनही वेगळ्या स्वरूपात उभाच असल्याचं म्हटलं आहे. आणि आता महाराष्ट्रातल्या ठाण्यात सध्या एकच गोंधळ उडालाय. इंग्लिश स्पीकिंग क्लासचे अनेक संचालक सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर घिरट्या घालतायत. तुम्हीच आमच्या क्लासचे प्रोप्रायटर व्हा अशी विनंती त्यांना करतायत. होय मंडळी, बरोबर ऐकलंय तुम्ही, इंग्लिश स्पीकिंगचे. याचं कारण एकनाथराव शिंदे यांनी फक्त ठाणेच नाही, मुंबईच नाही, तर चक्क लंडन गाजवलंय नुकतंच. इथं त्यांना एक पुरस्कार जाहीर झाला आणि त्या पुरस्काराच्या स्वीकारानंतर त्यांनी एक असं काही फरमास इंग्लिशमधून भाषण ठोकलं की लोकांनी अक्षरशः तोंडात बोटच घातली. खुद्द मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकनाथराव शिंदे यांच्या प्रत्येक शब्दाचं ऑपरेशन करायला बसले होते, पण त्यांना खोट सापडली नाहीच. उलट आदित्यला कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा न शिकवलेले अनेक शब्द त्यांना एकनाथरावांच्या भाषणात सापडले. आता बोला, एकनाथ शिंदे आपल्या पक्षात नाहीत म्हणून बरं झालं, नाहीतर त्यांनी थेट इंग्लंडच्या राजाला शिवसेना भवनात आणून सवाल जवाब केला असता अशी भीतीच उद्धव ठाकरेंना वाटली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी तर आता इंग्लिश भाषा असं खातं तयार करून ते शिंदे साहेबांनी घेऊन टाकावं असा प्रस्ताव लगेच त्यांना देऊन टाकला म्हणे. एकनाथरावांच्या आणखी एक विश्वासू सहकारी नीलमताई गोरे यांनी सामना या वृत्तपत्रासारखं कॉम्पिटिशन असं इंग्लिश वृत्तपत्र काढावं असं त्यांना सुचवलंय म्हणे. बाकी लंडनमधल्या कार्यक्रमात शिंदे साहेबांना इंग्रजी साहेबांचा सूट सुद्धा एकदम शोभून दिसत होता बरं का, पण शिंदे साहेबांना मात्र आता फक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सूट व्हावं एवढीच इच्छा राहून राहून मनात येत होती इतकंच. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, मी योगिनी लेले तुमचं आजच्या या कार्यक्रमात परत एकदा स्वागत करते. श्रोते हो, आज आपण डॉक्टर नंदू मुलमुले हे नांदेडहून आपल्या इथे आलेले आहेत, तर त्यांच्याशी आज गप्पा गोष्टी करणार आहोत. डॉक्टर मुलमुले यांच्या कार्याची व्याप्ती इतकी प्रचंड आहे की त्यांची अक्षरशः मी जी ओळख करून देणार आहे ते 100वा भाग असेल फक्त. तर त्यांची थोडक्यात जर ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर मुलमुले हे नागपूर वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी MBBS ची पदवी घेतली आणि त्याच्यानंतर सायन हॉस्पिटल मुंबई येथून ते MD सायकियाट्रिस्ट झाले, अर्थात त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते 40 वर्ष सायकियाट्रिस्ट म्हणून कार्यरत होते. याच बरोबर ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर 10 वर्ष काम करत होते. भानामती ही जी संस्कृती बंधित मनोविकार आहे हा जो, त्या मनोविकाराचा वैज्ञानिक अभ्यास करून त्यांनी त्याच्यावर लेखही लिहिलेले आहेत आणि त्यासंबंधी अनेक व्याख्यानही दिलेली आहेत. अनेक उपक्रमांद्वारे त्यांनी मनोविकार शास्त्राचा समाजात प्रसार केलेला आहे की समाजाला समजावं कळावं याच्यासाठी त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. मनाची एक गुंती या एक पात्री पण मनोरंजक कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर 500 अधिक प्रयोग केलेले आहेत. अनेक वृत्तपत्र, दिवाळी अंक यामध्ये विविध विषयावर त्यांनी सातत्याने लिखाण केलेलं आहे. अनेक सांगीतिक कार्यक्रमांचं लेखन, निर्मिती आणि आकाशवाणीवरून प्रसारणही त्यांनी केलेलं आहे. ABP माझा या चॅनलवर प्रदर्शित झालेली मन शुद्ध तुझं ह्या मालिकेची च्या कथांचंही लेखक डॉक्टर मुलमुलेच आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं आणि कविता संग्रह यांचं लेखन करून प्रकाशनही केलेलं आहे. YouTube चॅनलवर अमुक तमुक, खुसफुस यांसारख्या कार्यक्रमांमधून मानसशास्त्रीय विषयांवर अनेक पॉडकास्ट त्यांनी केलेली आहे आणि जवळजवळ 25 लाखांवरून अधिक व्ह्यूज त्यांच्या या पॉडकास्टला मिळालेले आहेत. महाराष्ट्रात विविध संस्था आणि परिषदांमध्ये मानसिक समस्या या विषयावर त्यांनी अक्षरशः शेकडो व्याख्यानं दिलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटी मला सांगायला आवडेल की बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीतर्फे त्यांना 2026 साली लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. एक महत्वाचं तुम्हाला सांगावं असं वाटेल श्रोते हो की डॉक्टर मुलमुले यांचा समा फाउंडेशन जी आहे डॉक्टर शिल्पा गायकवाडींनी सुरू केलेली आहे, तर त्यांच्यातर्फे सुख शोधताना हा एक आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे 11 ऑक्टोबर रोजी. सुख शोधताना दुपारी 3 वाजता आहे, तर तुम्ही सगळेजण आवर्जून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तर आता आपण डॉक्टरांशी गप्पा मारायला सुरुवात करूयात.
1: नमस्कार डॉक्टर, तुमचं आमच्या आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे मी आपल्या आजच्या या कार्यक्रमात स्वागत करते.
2: नमस्कार.
1: हा, डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न मला असा विचारा असा वाटतोय की तुम्ही जेव्हा सायकियाट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस सुरू केलीत तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या का, किंवा तेव्हाचे काही अनुभव तुम्हाला सांगायला आवडतील का?
2: जरूर आवडतील. याचं कारण असं की दॅट्स वन वे ऑफ लुकिंग बॅक वेअर आय स्टार्टेड. मी MBBS पास केलं 1980 साली नागपूर विद्यापीठातून, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला MBBS केलं. मी नंतर मी मुंबईला गेलो आणि आय टूक ऍडमिशन इन सायकियाट्री. आता खरं सांगायचं तर 1980, सो दॅट सो मेनी इयर्स हॅव पास, 46 इयर्स ऑलमोस्ट. आणि आजही भारतामध्ये सायकियाट्रीचा अवेअरनेस हवा तितका नाही आहे. पहिल्यापेक्षा खूप बरा आहे. तर तुम्ही कल्पना करू शकता की 1980 साली इव्हन डॉक्टर्स डिडंट नो एनिथिंग अबाउट सायकियाट्री बिकॉज सायकियाट्री वॉज नॉट टॉट इन पोस्ट ग्रॅज्युएशन, इन अंडर ग्रॅज्युएट लेवल. तर एक MBBS होणाऱ्या विद्यार्थ्याला गायनेकॉलॉजी, ऑप्थॅल्मॉलॉजी, ऑर्थोपेडिक्स, जनरल सर्जरी, मेडिसिन, स्किन, ENT सगळं शिकवण्यात येतं एक्सेप्टिंग सायकियाट्री. आणि आजही MBBSच्या एज्युकेशनची, अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एज्युकेशनची परिस्थिती बदललेली नाही आहे. तर सायकियाट्री कशाशी खातात हेच मला माहित नव्हतं. मी मुंबईला गेलो आणि मी ऍडमिशन घेताना विचार केला की ठीक आहे, एक नवीन ब्रांच आहे, बघूया. तर मी ऍडमिशन घेतली 1980 साली आणि 1983 आय पास्ट इन अ गुड वे बिकॉज आय वन द जेसी मार्फत या गोल्ड मेडल फॉर स्टँडिंग फर्स्ट इन मुंबई विद्यापीठ. आणि दॅट टाइम इट वॉज नोन एज बॉम्बे युनिव्हर्सिटी. सो 83 साली मी कॉलेज संपवून बाहेर पडलो. आता आयुष्यातलं सगळं शिक्षण संपलंय आणि आता आपला पोट्या पाण्यासाठी काहीतरी करायचं आहे या उंबरठ्यावरती मी त्यावेळी उभा होतो. एक आनंद होता की आयुष्यातल्या आता परीक्षा नामक प्रकरण संपलेलं आहे, पण मग खरी परीक्षा माणसाच्या आयुष्याची तिथेच सुरू होते. आणि ती परीक्षा असते की आता काय करायचं पुढे. डॉक्टर पुढे दोन गोष्टी असतात, एक तर सर्व्हिस मध्ये जा किंवा मग प्रॅक्टिस करा स्वतःची. आता सर्व्हिस मध्ये म्हणजे तुम्ही एक नॉन टीचिंग हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर होऊन राहा किंवा मग टीचिंग हॉस्पिटल मध्ये जाऊन प्राध्यापक व्हा, म्हणजे शिकवा. थोडक्यात म्हणजे शिक्षकी पेशा. मला स्वतःला माझा पिंड शिक्षकी पेशाचा होता. मला असं वाटलं की ठीक आहे, शिकवावं जाऊन कॉलेजमध्ये आपण जे काही शिकलो ते. पण त्यावेळी मला एक माझा मित्र भेटला आणि तो असं म्हणाला की 25 years फ्रॉम नाव यू विल रिक्वायर मेनी सायकॅट्रिस्ट, सायकॅट्री विल बी नंबर वन ब्रांच. तो कशाच्या जोरावर मला म्हणाला मला माहित नाही, पण आय अप्रिशिएट हिज अँटिसिपेशन इन फ्युचर. होतं की मला आकर्षण वाटायला लागलं की यस, सायकियाट्री हॅज समथिंग टू डू विथ ह्युमन माइंड आणि आपल्या सगळ्या शरीर यंत्रणेचा अवयवांचा राजा ज्याला आपण म्हणतो तो आपलं मन आहे. या मनाचे विकार जे आहेत ते महत्वपूर्ण धारण करत आहे. त्यावेळी मनावर स्ट्रेस आला किंवा डिप्रेशन किंवा हे शब्द फारसे प्रचलित नव्हते.
1: बरोबर.
2: आणि लाईफ इन अ वे लाईफ वॉज सिम्पल. बट देन आय केम बॅक टू माय होम टाऊन अकोला अँड आता काय करायचं बाबा. तर आता वडिलांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं होतं, आम्हाला सर्वोच्च चांगलं शिक्षण दिलं होतं, आता त्यांना पैसे मागणं चुकीचं होतं. आणि माझ्यासमोर एक प्रश्न असा होता की मोठ्या शहरामध्ये सेटल व्हायचं तर खूप पैसे हवेत आणि त्या मानाने एखाद्या डिस्ट्रिक्ट प्लेसला आपण व्यवसाय सुरू करावा. आणि दुसरी एक दृष्टी त्याच्या मागची की म्हणजे मेट्रो सिटीज मध्ये जिथे ऑलरेडी खूप सायकियाट्रिस्ट आहेत, कॉम्पिटिशन आहे, तर मग अशा ठिकाणी जावं जिथे पीपल नीड अस. आय सिलेक्टेड नांदेड. नांदेड इज अ प्लेस इन मराठवाडा, हार्टलँड ऑफ मराठवाडा. आणि नांदेड इज अ मीटिंग प्लेस बिटवीन थ्री स्टेट्स, महाराष्ट्र, कर्नाटक अँड आंध्र प्रदेश.
1: बरोबर.
2: या तीन स्टेट्सचं ते एक मीटिंग पॉइंट होतं, बॉर्डरिंग एरिया होता आणि सांस्कृतिक दृष्ट्या चांगलं होतं. आणि मुळात माझ्या दृष्टीने आकर्षणाचा विषय असा की सेटलिंग वॉज इझी बिकॉज यू डिंट रिक्वायर मच मनी अँड आय हॅड अ लँडलॉर्ड हू सेड दॅट आय विल गेट यू फोर रूम्स आय कन्स्ट्रक्ट फॉर यू, यू पे मी सम अमाऊंट अँड आय विल कट दॅट अमाऊंट इन द रेंटल रेंट. दॅट वॉज अ बिग बून टू मी. सो मी अशा ठिकाणी व्यवसाय सुरू केला जिथे भोवतालच्या 7 जिल्ह्यांमध्ये एकही सायकियाट्रिस्ट नव्हता. आणि तुम्ही कल्पना करा की आजही सायकियाट्रीची इंडियामध्ये सायकियाट्रिस्टची अशी परिस्थिती आहे की भारतामध्ये एकूण सायकियाट्रिस्ट 10,000 पेक्षा जास्त नाही आहेत. आणि भारताची लोकसंख्या, यस, भारताची लोकसंख्या तुम्हाला माहित आहे 140 कोटीच्या वर आहे. तर WHO जे मापक आहे ते असं आहे की देर शुड बी ऍटलिस्ट 4 to 5 सायकियाट्रिस्ट पर लॅक पॉप्युलेशन. आणि युरोपमध्ये ही संख्या जी आहे ती 6 सायकियाट्रिस्ट बिहाइंड एव्हरी 1 लॅक पीपल. इन द सोसायटी भारतामध्ये हे प्रमाण किती असेल लाखामागे 0.75 सायकियाट्रिस्ट
1: अरे बापरे अरे बापरे
2: नॉट इवन वन सो ही आताची परिस्थिती आहे त्यावेळी तर अधिकच होतं आणि त्यावेळी भोवतालच्या 7 जिल्ह्यात एकही सायकियाट्रिस्ट नव्हता आणि मी जेव्हा प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तर माझे कलीग असं म्हणाले की तुमको तो कोई कॉम्पिटिशन ही नहीं है यहाँ तो यहाँ से 50-50 कोस दूर साइकेट्रिस्ट नहीं है तो मी त्यांना असं म्हणालो कारण मी त्या सगळ्या भागाचा सर्वे केला होता आणि पुढे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केलं त्यावेळी प्रकर्षाने माझ्या लक्षात आलं मी त्यांना असं म्हणालो की प्रत्येक बाबा बुवा भूत उतरवणारा मांत्रिक दर्गा आणि अशी स्थानं जिथे मानसिक समस्यांवर काय तोडगा तोटके इलाज गंडे दोरे ताईत देण्यात येतात हे सगळे माझे कॉम्पिटिटर आहेत
1: अगदी बरोबर
2: आणि परिस्थिती अशी होती की प्रत्येक पेशंट माझ्याकडे आलेला पेशंट किमान 4 ठिकाणी जाऊन आलेला असायचा की अमुक बाबाला दाखवलं अमुक मानसिकाला दाखवलं अमुक उपचार केले बाहेर बाधा भूत बाधा सगळं करून पाहिलं मग माझ्याकडे यायचे सो दे वेर ऑल माय कॉम्पिटिटर्स ही माझ्या काय म्हणतात व्यवसायाच्या सुरुवातीची कहाणी आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर
1: हे खरोखरी आय डोंट मीन टू बी इन अ रॉंग वे पण हे दुर्दैवच नाही का हो की की कोण तुमचे कॉम्प्युटर हो ना
2: हो हो हो मी अनेक दर्ग्यांना भेटी दिल्या अनेक बुवा बाबा मांत्रिक यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना विचारलं की काय आहे आणि गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला की इथून 40 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तिथे एक बोगस डॉक्टर होता थ्री डिग्री लावली होती त्याने एबीसीडी एफजी वगैरे पण तो म्हणाला की माझ्याजवळ काही डिग्री नाही मी साधा माणूस आहे इथे खूप लोक भानामती उताटकी वगैरे अशा स्वरूपाचं सोंग घेऊन येतात मला माहित आहे यांच्या मानसिक समस्या आहे काहीतरी मला नेमकं शास्त्रही माहित नाही काहीच नाही पण मी यांना गंडे दोरे वगैरे असं काहीतरी देतो मी त्यांना काहीतरी अशी एक पवित्र धूप देतो काय हे देतो भस्म वगैरे आणि ते काही त्यातले बरे होतात तर म्हटलं हे भस्म कुठून काढता तुम्ही तर भस्म कशाचं म्हणे चुलीतली राख घेतो आणि ती छोट्याशा गुढी बांधून देतो त्यांना तर मला हा शोध लागला की त्या लोकांनाही माहीत होतं की हे सगळे मानसिक आजाराचे प्रकार असावेत पण त्यांच्याजवळ ते ज्ञानही नव्हतं आणि नंतर अनेक बाबा मांत्रिक आणि दर्गेवाले माझ्याकडे पेशंट पाठवायला लागले
1: ओके मला अंधश्रद्धा निर्मूलनाकडे यायचंच आहे तुमच्या कार्याकडे पण त्याच्या आधी थोडस जरा विषयांतर करून मी तुमच्या लेखनाबद्दल विचारू शकते का डॉक्टर की तुम्ही खूप पुस्तक कथा कविता लेख खूप लिहिलेलं आहे तर लेखनाकडे तुम्ही कधी वळलात किंवा कसे वळलात ह्याच्याबद्दल सांगायला आवडेल का
2: अगदी जरूर आवडेल त्याचं कारण सांगतो आज लोकांचा विश्वास बसणार नाही पण द फर्स्ट थिंग आय वॉन्टेड टू बी इन माय चाइल्डहुड वॉज टू बिकम अ रायटर
1: रिअली
2: आय वॉज मॅड आफ्टर बुक्स अँड रायटिंग मला जे आठवतं ते मला असं वाटतं की आपली मेमरी 3 वर्षाच्या आधीची नसते 3 वर्षाच्या आधी एन्कोडिंग सुरू होत नाही मेमरीचं व्हॉट द लास्ट वी कॅन रिमेंबर इज अप टू 3 इयर्स नॉट बिलो 3 इयर्स पण मग 3 वर्षाच्या पुढे मला धड्यातले गोष्टी वगैरे खूप आवडायच्या विशेषतः मराठी आणि इंग्लिश सुद्धा मी होली क्रॉस कॉन्व्हेंट अकोलामध्ये शिकलो सो इंग्लिश बुक्सही होते आम्हाला गोष्टी खूप आवडायच्या आणि मला जे आठवतं ते असं की बाय द टाइम आय वॉज इन 5th or 6th स्टँडर्ड आय लाईक बुक्स लाईक एनिथिंग पुस्तक घ्यायचं नवीन पुस्तक आलं की ते नवीन मासिक जवळ घ्यायचं ते मधून असं उघडायचं आणि त्याचा तो बाइंडिंगचा वास घ्यायचा नव्या कोऱ्या पुस्तकाचा एक वास असतो छान
1: अगदी अगदी
2: आणि छोट्या छोट्या गोष्टीचे पुस्तकं मला प्रचंड आवडायचे आणि मला अजून आठवतं असं की भवानी शंकर पंडित नावाचे एक लेखक होते आणि त्यांनी अतिशय सुंदर गोष्टी लिहिल्याचं एक पुस्तक वडिलांनी मला आणून दिलं And then my father thought that I am a voracious reader and I like reading, so he used to bring books for me. त्या काळी खूप छोट्या छोट्या लायब्ररीज असायच्या कोपऱ्या कोपऱ्यावरती ज्या रहस्य कथा जिथे जाऊन लोक वाचायचे वाचनालयामध्ये छोट्याशा लायब्ररी छोट्याशा वाचनालय आणि रहस्य कथा कुठल्या तर बाबूराव अर्नाळकर आणि एस एम काशीकर भूर्नाथ नाईक आणि ते चंद्रवदन काळा पहाड धनंजय आणि सुपरमॅन कथा वगैरे तर त्या शंभर शंभर पानाच्या कादंबऱ्या आम्ही फडशा पाडायचो त्याचा. त्याच्यानंतर हळूहळू मराठी साहित्य मग जयवंत दळवी पु ल देशपांडे अर्थात पु ल देशपांडे मग मी कोळून प्यालो पु ल मी स्वतःच वाचलं असेल इतकी पुस्तकं त्यांची मी वाचले आणि त्याच्यानंतर रमेश मंत्री मराठीतले सगळे महत्वाचे लेखक चिबी जोशी तर आजही मला आवडतात. आपल्या टी जी उढाव सारखंच चिबी जोशींनी आपलं स्वतःच एक पात्रांचं विश्व निर्माण केलं चिमणराव आणि या सगळ्या गुंड्या भाऊ चिमणराव आणि ते मैना मोरू पोर काऊताई त्याची बायको आणि ते सुंदर अतिशय सुंदर विश्व. तर विनोदी लेखकामध्ये चिबी जोशी आणि मग रमेश मंत्री पु ल देशपांडे अर्थात आचार्य अत्रेंचे करेचे पाणीचे सहा खंड मी बाय द टाइम आय वॉज इन 10th स्टँडर्ड मी खूप पुस्तकं वाचले आणि सातवी मध्ये मी मासिक काढायला लागलो हस्तलिखित. आजही माझ्याजवळ हस्तलिखित मासिकांची कॉपी आहे. हो आणि आठवी किंवा नववी मध्ये मी एक कादंबरी लिहिली माझ्यावर मी शिवाजी सावंतांचं मृत्युंजय कादंबरी वाचली ती मला प्रचंड आवडली. त्याच वेळी मी रहस्यकथाही वाचायचो तर महाभारतकालीन रहस्यकथा हिऱ्यान आपलं भयानक मृत्युदरी नावाची कादंबरी लिहिली आणि मग हो दोन कादंबऱ्या हिऱ्यांचा शोध या दोन्ही लिहिल्या. आजही त्या माझ्याजवळ आहे हस्तलिखित अर्थात. मग कथा लिहायच्या छोट्या छोट्या मग सातवी आठवीत असताना एक पेपर मध्ये माझा लेख छापून आला.
1: बरं
2: आणि हा तिथून सगळं आणि मला जे आठवतं ते मला लेखकच व्हायचं होतं. मी आज गमतीने असं म्हणतो की लोक असं म्हणतात की तुम्ही डॉक्टर असून सुद्धा लिखाण वगैरेला वेळ काढता. मी म्हंटल लिखाणातून वेळ काढून मी काहीतरी पेशंट पाहायचा प्रयत्न करतो. माझं पहिलं प्रेम लेखन आहे.
1: अच्छा
2: आणि आता मी 5 वर्ष झाली प्रॅक्टिस बंद केली. मी पूर्ण वेळ लेखक आहे आणि मी आवर्जून हे सांगतो की आय एम अ रायटर अँड ऑल्सो नॉट व्हेरी फॉर्च्युनेटली बट इन्सिडेंटली अ सायकॅट्रिस्ट ऑल्सो. सायकॅट्री हॅज गिव्हन मी गुड इन्साइट इन टू लिटरेचर अँड बिईंग अ मॅन ऑफ लिटरेचर सायकॅट्री हॅज लिटरेचर हॅज गिव्हन मी गुड इन्साइट इन टू माय पेशंट्स.
1: बरोबर बरोबर आणि मला
2: परस्पर पूरक आहे.
1: बोला बोला.
2: हा मग मध्ये काय व्यवसाय स्थिर करण्याच्या आणि एमबीबीएस चा फार भयंकर अभ्यास असतो. खूप पुस्तकं वाचायची असतात खूप माहिती डोक्यात साठवायची असते तर त्याच्यामुळे मध्ये 30-35 वर्षाचा गॅप पडला. मग लिखाणाची सवय थोडी सुटल्यासारखी झाली होती. मग मी हळूहळू पुन्हा लिहायला लागलो आपलं माहितीपर लेख हे ते वगैरे. आणि तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो की आजच्या तरुणांनी सुद्धा मला असं वाटतं की रिडिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर अ गुड मेंटल हेल्थ अँड डेव्हलपमेंट.
1: खरोखरे खरोखरे
2: वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट रिडिंग गिव्ज अस इज द कपॅसिटी टू इमॅजिन.
1: बरोबर.
2: आणि आज रील्स पाहणाऱ्या तरुणांमध्ये कपॅसिटी टू इमॅजिन मरून चाललेली आहे. बिकॉज वी नीड नॉट इमॅजिन वी आर सीइंग वी आर वॉचिंग पॅसिव्हली. तर लेखक वाचन करताना तुम्ही तुमचं मनही चालू असतं ना काय बाबा वातावरण असेल काय आणि एखाद्या सुंदर प्रसंगाचं वर्णन असेल तर तुम्ही इमॅजिन करता. तर मी 10वी 11वी 12वीत असताना त्या काळच्या 12वीत म्हणजे बीएससी पार्ट 1 मी खूप चांगल्या कादंबऱ्या इंग्लिश लिटरेचर तर हे इतकं प्रोफाऊंड आहे. मी डॉक्टर झिवॅगो वाचली बोरिस पॅस्टरनॅकची.
1: ओके.
2: अलेक्झांडर सोल्झेनित्सिनच्या गुलाग आर्चिपेलागो कॅन्सर वॉर्ड त्याच्यानंतर वन डे इन द लाईफ ऑफ डेनिस आयवानोविच त्याच्यानंतर मला इतिहासाचं फार वेळ होतं हिस्ट्री ऑफ रशियन रेव्होल्युशन त्याच्यानंतर मी पीजी वुडहाऊसच्या माझ्याजवळ आजही 36 कादंबऱ्या आहेत. पीजी वुडहाऊस मी खूप वाचलो.
1: बरं
2: आणि इंग्लिश लिटरेचर तर अफाटच आहे अर्थात क्लासिक्स वाचली इंग्लिश आणि जॉन स्टाइनबेकचं ग्रिप्स ऑफ रॅथ आणि अशा अनेक पुस्तकं सॉमरसेट मॉम ऑस्कर वाईल्ड चार्ल्स डिकन्स शेक्सपियर नाही जास्त वाचलं कारण शेक्सपियर इन इंग्लिश जी आहे की आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर कालीन मराठी जशी क्लिष्ट आहे तशी ती इंग्लिश ही थोडी क्लिष्ट आहे पण अलीकडच्या बऱ्याच वाचल्या मग गॅप पडला आणि मग इन 50s ऑफ माय लाईफ क्लासिक्स वाचली इंग्लिश आणि जॉन स्टाइनबेकचं

0: only as a writer, 10-12 pustako maje prakashit
1: kare. Nakki.
0: So that's the story in short.
1: डॉक्टर आता आपण याच्यानंतर एक छोटासा गाण्याचा ब्रेक घेऊ, तुमच्या आवडीचं एक गाणं लावूयात आणि मग परत पुढच्या गप्पांना सुरुवात करूयात. पण त्याच्या आधी मला फक्त श्रोतांना तुमच्यातर्फे एक सांगावं असं वाटतंय की श्रोते तुम्ही यांची पुस्तकं जेव्हा मिळतील तेव्हा नक्कीच घ्या आणि वाचा. पण तोपर्यंत जर तुम्ही युट्यूबवर गेलात तर डॉक्टरांचे खूप पॉडकास्ट आहेत आणि त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला कळेल की त्यांचं भाषा प्रभुत्व किती विपुल आहे आणि ते किती सरळ साध्या सोप्या भाषेत तुमच्याशी बोलतात. तर पॉडकास्टही डॉक्टरांचे जरूर ऐका. तर डॉक्टर आपण एक छोटं गाणं ऐकूयात आणि मग परत गप्पांना सुरुवात करूयात.
0: जरूर जरूर.

0: डॉक्टर, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप मोठं कार्य केलं आहे आणि तसंच तुम्ही भानामती हा जो विषय आहे त्याच्यावरही अगदी शास्त्रशुद्ध संशोधन करून त्याच्याबद्दल विवरण करणारे पुस्तकंही लिहिलेले आहेत, तर तुमच्या ह्या कार्याबद्दल आम्हाला काही सांगाल का?
1: मी मगा सांगितलं तसं व्यवसाय अशा ठिकाणी सुरू केला जिथे सायकियाट्रिस्ट नव्हता आणि जिथे अंधश्रद्धा खूप प्रमाणात आणि जिथे नाही. आता भारत भरच आहे अंधश्रद्धा, फक्त रूप बदलते. मेट्रो सिटीज मध्ये सुशिक्षित लोकांमध्येही भरपूर अंधश्रद्धा आहे. म्हणजे अंधश्रद्धा जगभर असतात, प्रमाणाचा प्रश्न आहे. भारतात ते प्रमाण जास्त आहे.
0: बरोबर,
1: जास्त आहे म्हणजे काय, सगळेच अंधश्रद्धा आहे जवळजवळ, फार थोडे. भारतामध्ये तुम्हाला माहित असेल 99.2% लोक हे आस्तिक आहेत आणि 0.8% किंवा 1% सुद्धा नसतील नास्तिक लोक आहेत. हा, तर अंधश्रद्धेचा आता बाकीचा संबंध जाऊ द्या, पण मुळात आपण आपल्या पारंपरिक समजुती आहेत. तर मी नांदेडला व्यवसाय सुरू केला, त्या ठिकाणी ग्रामीण भाग आणि शहरी भाग. तर शहरी भाग 30-70% ग्रामीण भाग. ग्रामीण भागामध्ये दोन गोष्टीसाठी माणूस अंधश्रद्धेच्या आहारी जातो असं मला दिसून आलं. पहिली गोष्ट अशी की दारिद्र्य, कारण उपचार परवडत नाहीत किंवा महागडे आहेत आणि गरिबांची संख्या आणि प्रायोरिटी नाही. तुम्ही बघा, मानसिक आजार ही प्रायोरिटी नाही आहे, हा अग्रक्रम नाही आहे. मानसिक आजाराने माणूस मरत नाही. मानसिक आजार फार काही असे शारीरिक त्रास सहन होत नाही असं काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मानसिक आजाराची लक्षणं ही काही लोकांना सहज समज होण्याची शक्यता आहे की हे काहीतरी मांत्रिक भूतबाधा, ज्याची आधीच श्रद्धा आहे या गोष्टीवर, ज्याचा समज आहे, बिलीफ आहे, त्याला वाटतं. स्किझोफ्रेनिया असलेला माणूस मनाशी बडबडतो, म्हणजे हा भूत याला झपाटलेला आहे भूतानी वगैरे. हे एक गोष्ट अशी की दारिद्र्य, दुसरी गोष्ट अशी की मानसिक समस्या, ह्या बाहेर बाधा वगैरे, यात असा समज होण्याची शक्यता मानसिक समस्यांमुळे आजारामुळे जास्त. तिसरी गोष्ट योग्य त्या डॉक्टरची म्हणजे सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ञाची अनुपलब्धता. उपलब्धच नाही आहे तर काय करणार.

0: इना तिसरी चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे खोटे आश्वासने देतात की भूत काढून टाकतो, सगळा खडखडीत बरा होशील, तुला मूल होईल, अमुक होईल, तमुक होईल, डॉक्टर असे आश्वासन कधी देत नाही. डॉक्टर जे आहे तथ्य समोर मांडतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माणसाला काहीतरी आधार लागतो. समस्या आली, माणूस कुठलंही नैराश्य आलं, चिंताग्रस्तता, दुश्चिंता, एन्झायटी, डिप्रेशन, माणसाला एक आधाराची गरज असते. तो आधार दुर्दैवानी हा अंधश्रद्धांमध्ये शोधला जातो की हा मंत्र घे किंवा हे मंत्र दिलं पाणी घे, रोज रात्री थोडं थोडं घेत जा आणि 16 शुक्रवार कर. तर कमीत कमी 16 शुक्रवार म्हणजे 3 महिने तो त्याची बॅग टळली, 3 महिने तो त्या भ्रमात राहतो की चला काहीतरी बरं. 3 महिने उलटता उलटता नॅचरल रेमिशनच्या न्यायाने नैसर्गिक रित्या माणसं बरे होतात. पूर्वीच्या काळी औषधं नव्हते तेव्हा माणसं बरे होतच होते. तर मग त्याची सांगड घालून त्याला असं वाटतं की या मंत्रामुळे किंवा 16 शुक्रवार केल्यामुळे मी बरा झालो. तर अशा सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे ह्या अंधश्रद्धा.
1: बरोबर.
0: या अंधश्रद्धाच्या लढाईमध्ये मी उतरण्याचं मुख्य कारण असं की मला असं दिसून आलं, मी आधी सांगितलं तसं की प्रत्येक पेशंट मांत्रिक बाबा यांच्याकडे जाऊन आलेला, मग हे काय प्रकरण आहे. हळूहळू अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामामध्ये मी ओढला गेलो आणि मग मला ते आवडायला लागलं की गावोगाव जाणे, सभा घेणे, लोकांची लोकांना समजावून सांगणे, हे चमत्कार कसे होतात, ह्या सगळ्या समस्या का बरं आहे, झपाटणे म्हणजे काय, पोझिशन स्टेट्स कशा असतात, मानसिक विकार कोणते, त्यांची लक्षणं कोणती. आणि शिबिर भरवायचो. मी सुमारे 1200 भानामतीच्या पेशंटचा उपचार केला. आम्ही विनामूल्य शिबिर भरवायचो गावोगाव, भानामती उपचार शिबिर. कारण मला असं दिसलं की आपण म्हटलं, लोकांना सांगितलं की या अंधश्रद्धा आहे, असं करू नका. मग काय करायचं, समस्या तर आहे ना, समस्येला उत्तर मिळालं पाहिजे. आमच्याजवळ आहे, आम्ही देतो उत्तर, आम्ही तुला बरा करतो. तर आम्ही अनेक उपचार शिबिर भरवले, गावोगाव प्रबोधनाचे व्याख्यान आणि प्रात्यक्षिक घेतले आणि जवळजवळ मी भोवतालच्या 5-7 जिल्ह्यातले प्रत्येक गाव पिंजून काढलं. आणि हा आणि त्यावेळी ते सगळं वातावरणही एकूण तसं, आपोआप कपडे पेटतात, हा आपोआप काहीतरी कोणाच्या तरी अंगावरती त्या बिब्याच्या फुल्या उमटतात. मार्किंग नट जो असतो बिबा, त्याच्या फुल्या क्रॉस चिन्हाच्या स्वरूपात शरीर. आता हे उघड आहे की जो पीडित व्यक्ती असतो तो लक्ष वेधून घेण्यासाठी तोच अंगावर काढत असतो. पण समजूत अशी की भूत हे सगळं करतं किंवा काहीतरी हेतूक आहे, करणी आहे कोणतरी केलेली. आपल्याकडे आजही आपण नजर उतरवतो, आपण ऑस्ट्रेलियात राहत असो की अमेरिकेत राहतो, भारतीय माणूस हा नवीन सून आहे किंवा काय आहे, त्यांचे नजर उतरवणं म्हणजे काय, अशी नजर लागणार, आपल्या समजुती आहेत त्या, काय करणार. तर ह्या सूक्ष्म स्वरूपात अंधश्रद्धाच आहे सगळ्या.
1: बरोबर.
0: खेड्यामध्ये त्या थेट स्वरूपात आहेत. तर मग या सगळ्या कामामध्ये मला पुष्कळ फिरता आलं, लोकांशी बोलता आलं, लोकांची जवळून दुःख समजून घेता आली, लोकांच्या समस्या समजून घेता आल्या. त्यातून मग माझ्या अनुभवावर मी लिहायला लागलो आणि ते इथे जे दैनिक लोकमत आहे त्याच्यामध्ये प्रकाशित झाल्यावर लोकांना इतकं प्रचंड आवडलं की त्यांनी त्याच्या फ्रंट पेज स्टोरीज करून टाकल्या त्या. तर भानामतीचा भूलभुलैया नावाचं जे माझं पुस्तक आहे ते पुस्तक अशा 12 ते 15 अनुभवावर आधारित आहे. नंतर मी एक सर्व्हे घेतला एका गावामध्ये की एकूण किती लोकांना हे भानामती ज्याला म्हणतो आपण ते काय आहे, कुठले कुठले लक्षणं असतात आणि त्याचं सिम्प्टोमॅटॉलॉजी कशी आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं आहे, आणि याचा सायंटिफिक सर्व्हे करून एक पेपर लिहिला, रिसर्च पेपर. आणि हा कल्चर बाउंड सिंड्रोम इन सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स ऑफ इंडिया.
1: ओके.
0: आणि हा पेपर मी पाठवून दिला कॅनडाला. एक सोशल सायकियाट्रीची इंटरनॅशनल कॉन्फरन्स भरणार होती, त्याला पेपर पाठवून दिला.
1: बरं.
0: तर तो पेपर तिथे पहिला आला, म्हणजे ते त्यांनी इमिजिएटली स्वीकारला. आणि

0: मला निमंत्रण दिलं, मी व्हँकुवरला गेलो आणि व्हँकुवरला मी तो कॉन्फरन्समध्ये पेपर प्रेझेंट केला, त्याचं बरंच कौतुक झालं. मी भानामतीच्या अवस्थेत ज्या आवाज काढत बायका लोळतात वगैरे ते सगळे टेप वगैरे करून घेऊन गेलो होतो. तर मला तिथे एक अमेरिकन सायकॅट्रिस्ट भेटले आणि त्यांनी माझं प्रचंड कौतुक केलं आणि ते म्हणाले की मी इंडियात आलो होतो तो तिरुपती नावाच्या देवस्थानामध्ये असं जमिनीवर लोळत लोळत दर्शन घेणारे लोक मी पाहिलेले आहे, पण तुम्ही जे लिहित आहे नवीनच आहे. तर मग ते सगळं केलं मी. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी जवळजवळ 10 वर्ष काम केलं.
1: बरं.
0: आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या व्यापामुळे हळूहळू ते कमी झालं.
1: पण तेव्हा तुम्हाला काही विरोध किंवा काही अवघड प्रसंग असे काही, कारण काय तुम्ही शेवटी अंधश्रद्धेविरुद्ध लढा देत होतात, असं काही अनुभव आले का?
0: असे अनुभव आले, पण तुम्हाला एक गमत सांगतो की वेन अ डॉक्टर इज टेलिंग यू समथिंग, युजुअली पीपल हॅव अ बेटर सेन्स टू अंडरस्टँड दॅट ही इज अ पर्सन हु कॅन हील अस. तर डॉक्टरला तो एक ऍडव्हान्टेज असतो की बाबा सांगा तुम्हाला काय आहे तर मी दुरुस्त करतो. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे मी त्या कामातून थोडासा बाहेर का पडलो, त्याचं कारण मला असं वाटलं की अंधश्रद्धा ह्या जगाच्या अंतापर्यंत दूर होणं शक्य नाही. याचं कारण असं की मॅन इज बेसिकली नॉट अ रॅशनल ॲनिमल, वी गो बाय इमोशन्स. दुसरं, आमची ईस्टर्न सोसायटीच अशी आहे की ज्याच्यामध्ये आमच्या या बिलीफ सिस्टीम्स आहेत त्या चुकीच्या आहेत हे माहीत असूनही आम्ही ते रिच्युअलिस्टिकली फॉलो करतो. तिसरी गोष्ट महत्वाची मला अशी दिसली की तुम्ही एखाद्या बाबाला पिटाळून लावलं, एखादा मांत्रिक जो आहे त्याला गजाआड केलं, त्याच बुरखा फाड केला, काय काय पेपरमध्ये हेडलाईन अमक्या मांत्रिकाचा बुरखा फाड केला वगैरे, पण मग त्याच्याकडे जाणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय देत आहे? त्याच्याकडे जाणारा जो सामान्य माणूस आहे, जो पीडित आहे, त्याला तुम्ही काही ऑल्टरनेटिव्ह देत आहात का? तुम्ही जर ते देत नसाल तर तो दुसरीकडे जाईल. मग या ह्याच्यातून मी एक शोध सुरू केला की वाय पीपल वोंट क्वेश्चन सच इरॅशनल थॉट्स वेन ही इज अ व्हेरी वेल एज्युकेटेड पर्सन. मग त्याच्यातून मला माझं वाचनानी मला त्या पुस्तकापर्यंत नेलं ज्यांनी फार महत्वाचा बदल घडवून आणला. ते पुस्तक म्हणजे आय एम ओके यू आर ओके.
1: बरं.
0: हे पुस्तक थॉमस हॅरिसने लिहिलेलं आहे आणि त्यांनी बेसिकली ज्या थिअरीवर लिहिलं ती थिअरी जी आहे ती एरिक बर्न नावाचा एक सायकॅट्रिस्ट आहे त्याची आहे. आणि अगदी थोडक्यात सांगतो की त्याची थिअरी अशी आहे की वी आर थ्री इन वन माइंड, थ्री पीपल इन वन पर्सन.
1: बरं.
0: वी हॅव अ पॅरंट, वी हॅव अन ॲडल्ट अँड वी हॅव अ चाइल्ड इन आवर सेल्स. आणि आपल्या मेंदूमध्ये जन्मतःच एक रेकॉर्डर सुरू झालेला आहे जो सगळ्या गोष्टी, इव्हेंट्स, आठवणी आणि त्यावेळी निर्माण झालेले इमोशन्स रेकॉर्ड करून ठेवतो.
1: बरं.
0: तर सगळे पॅरेंटल रेकॉर्डिंग जे इन्स्ट्रक्टिव्ह रेकॉर्डिंग आहेत ते सगळे पॅरेंट या इगोच्या पॅरेंट पार्टमध्ये रेकॉर्ड असतात आणि सगळ्या ज्या आपल्या ज्या इन्स्टिंक्ट आहेत, भूक लागली, ताण लागली, दूध पाहिजे वगैरे, या सगळ्या चाइल्ड रेकॉर्डिंग आहेत. आणि या दोघांच्या मध्ये वेन वी गेन नॉलेज, वी गेन इन्फॉर्मेशन, देन वी गेन नॉलेज अँड वी ट्राय टू नॅव्हिगेट थ्रू लाईफ, जे आपण वागतो तो आपला ऍडल्ट आहे.
1: ओके.
0: सो माणसं अंधश्रद्धा, म्हणजे मी नावं नाही घेत कोणाचे, पण उच्च विद्याविभूषित किंवा फार मोठं मंत्रीपदावर असलेला माणूस जाऊन एका बाबाच्या पाया पडतो जो चमत्कार करतो, अर्थात चमत्कार खोटे आहेत ना, चमत्कार म्हणजे जादू आहे ती. तर असं का बरं? तर वी डोंट क्वेश्चन अवर पॅरेंटल रेकॉर्डिंग्स. आपण कितीही एज्युकेटेड झालो तरी आपले वडील म्हणायचे ते चुकीचं होतं असं आपण म्हणू धजत नाही. We don't want to do that. So people remain under misbeliefs because they don't want to challenge their parental recordings. मग त्याच्यातून ट्रान्झॅक्शन, याला या शास्त्राला ट्रान्झॅक्शनल अनालिसिस म्हणतात. We approach this world with our parent, with our adult and with our child. Sometimes we behave childishly, sometimes we behave in a very orthodox manner.
1: Yeah.
0: Sometimes we behave rationally. तर त्याचं शास्त्र त्याच्यावरती मी जवळजवळ 100 व्याख्यानं दिली ट्रान्झॅक्शन अनालिसिस वर.
1: वा बरं.
0: त्याचं मी मराठीत भाषांतर केलं व्यक्ती संवाद विश्लेषण. तर तो शोध हा आहे की माणसं अंधश्रद्धा का होतात आणि सुशिक्षित माणसं अंधश्रद्धा का राहतात. आणि मग मी चळवळीतून थोडासा बाजूला झालो आणि मग माझा स्वतःचा मानसशास्त्राचा अभ्यास या गोष्टी मी सुरू केल्या.
1: अच्छा. नाही खूपच तुम्ही छान विश्लेषण करून सांगितलं आणि खूपच हा नवीन आम्हाला कन्सेप्ट मिळाला डॉक्टर. आज तर मला पुढे असं विचारायचं वाटेल तुम्हाला की तुमचा मनाची एक गुंती हा एक मनोरंजनाचा एकपात्री प्रयोग तुम्ही केला होता करत होतात शेकडो त्याचे प्रयोग झाले तर ते कसं काय तुमच्या मनात आलं करायचं किंवा काय त्याच्या मागची भूमिका होती.
0: मनाची गुंती हा एक अत्री स्टँड पॉवर शो करावा असं माझ्या मनात सुरुवातीला याचं कारणच असं आहे की हा एक सिक्वेन्सचा भाग आहे की मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यातून ट्रान्झॅक्शन व्यक्तिवाद विषयाकडे वळलो आणि मग मला असं जाणवलं की लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे समस्या काय माझ्यावर काय आहे. दुसरी गोष्ट अशी की खूप मोठ्या प्रमाणावर या माहितीचा प्रसार करण्याची गरज आहे की हे सगळे जे लोक असं वागतात याच्या मागे काहीतरी विकार आहेत काहीतरी कारण आहे आणि यांचा उपचार होऊ शकतो यांना काहीतरी दिशा मिळू शकते आणि कोणीही स्वरूपात लोकांपर्यंत जाऊन करत नाही म्हणजे मी काही त्यांचा दोष दाखवत नाहीये जो तो आपापल्या व्यवसायात करत असतो पण म्हणजे एक फार सुंदर शेर आहे मला असं वाटतं की कैफी आजमींच आहे की फन जो अपनी मयार तक जो नादार तक इच्छा अपनी मयार तक नहीं पहुंचा. नादार म्हणजे जे लोक एकदम तळागाळाशी आहेत जे लोक सामान्य लोक आहेत तर फन म्हणजे कौशल्य फनकार फन म्हणजे कौशल्य ज्ञान तर ज्ञान आपल्या डेस्टिनी पर आपल्या गोल आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचला पाहिजे तर तो तळागाळाच्या लोकांपर्यंत केला पाहिजे. फन जो नादार तक नाही पोहोचा आपली मयार तक नाही पोहोचा म्हणजे तुमच्या ज्ञानाचा उपयोग काय जर तो तळागाळाच्या लोकांपर्यंत गेला नाही. ते पुढे असं म्हणतात की इनकिलाबाते बुनियाद हक जो हकदार तक नाही पोहोचा की सामान्य माणसांचा हा अधिकार आहे हक्क आहे की त्यांना ज्ञान प्राप्त व्हावं माहिती मिळावी तर ते सुद्धा तुमच्यासारखे चांगले होतील ना त्यांच्यापर्यंत माहितीच नाही पोहोचली तर काय.
1: बरोबर.
0: तर हे फन जो नादार तक नाही पोहोचत म्हटलं ही सामान्य लोकांपर्यंत सगळ्या आजारांचं डिमिस्टिफिकेशन ऑफ सायन्स इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर हे कसं करायचं आता चला बरं मी तुम्हाला सांगतो स्किझोफ्रेनियाची माहिती कोण येणार आहे माझं भाषण ऐकायला. तर प्रबोधन करतो म्हणून प्रबोधन होत नसतं जे आपोआप होतं तेच प्रबोधन असतं.
1: बरोबर.
0: आणि मग मी एक शो तयार केला की ज्याच्यामध्ये मी गमती जमती कविता गप्पा गोष्टी किस्से पेशंटच्या गमती असं करत करत मी मन म्हणजे काय मनाचं स्थान काय आहे मेंदूचा संबंध काय मनाचा आजार कसा असतो त्याची लक्षणं कोणती असतात डिप्रेशन काय आणि ऑब्सेसिव्ह लोक म्हणजे कोण पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं करत करत मी शेवटी एक टीम्स घेत कार्यक्रम गमती गमतीत संपवतो आणि या कार्यक्रमामध्ये मी मध्ये गाणी टाकायचं ठरवलं जसं आता आपला हा रेकॉर्डिंगचा कार्यक्रम नाही आपण मध्येच गाणं ऐकवतो म्हणजे एंटरटेनमेंट तर मी काय केलं की मी बोलायचो आणि मी चक्क माझे गायक मित्र आणि वादक मित्र असं घेऊन मनावर आधारलेली गाणी उदाहरणार्थ पहिलंच गाणं आमचं होतं की मन वडाय वडाय उघत गाणं होतं तो रामन दर्पण पहिला आहे भले उरे सारे कर्मो को देखे दिखला आहे तिसरं गाणं होतं मैं तो एक पागल पागल क्या दिन बहलाएगा संजीव कुमार आणि मीना चंदावरकर होते त्या सिनेमामध्ये गमती जमतीच आणि त्या अनुषंगाने मी शेवटचं गाणं फार महत्वाचं ऐकवायचो ते म्हणजे राही मनुआ दुःख की चिंता क्यू सताती है दुःख तो अपना साथी है की स्ट्रेस तो चालत राहतो स्ट्रेस येणार जाणार आणि शेवटचं गाणं मी कन्क्लूड करायचो हमको मन की शक्ती देना मन विजय करे तर अशा प्रकारे तो सांगीतिक कार्यक्रम सुरू केला हळूहळू मला कळायला लागलं की आपल्याला गावोगावची बोलावणी येत आहेत तर मग दरवेळी गायक आणि त्यांचे वादक त्यांच्या वेळा घ्या घेऊन जा म्हणून मग मी रेकॉर्डेड गाणी लावायला लागलो
1: अच्छा
0: आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे मी गाणी व्हिडिओ स्क्रीनवर दाखवायचो नंतर मग गाणी सोडूनच दिली मग ते व्याख्यान स्वरूप आलं त्याला पण ते एंटरटेनिंग होतं
1: अच्छा
0: आणि गमती जमतीचे किस्से म्हणजे माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच अशी होती की मानवी मनाच्या अद्भुत गुंत्याचा वेध घेणारा एक कार्यक्रम मी सादर करतो आहे मनाची गुंती कृपया गैरसमज करू नये हे काही मी काही तुमचं प्रबोधन करायला आलेलो नाही आहे कारण सोपी गोष्ट उघड करून सांगतो तो विद्वान त्या अर्थाने मी विद्वान नाही असं गमती जमतीच्या सुरुवात करायचो मी आणि या कार्यक्रमातून कोणाचं हा कार्यक्रम मी केवळ तुमच्या मनोरंजनासाठी केलेला आहे आणि कोणाचं प्रबोधन झालं तर कार्यक्रमाचा डॉक्टरी भाषेत साईड इफेक्ट समजावा अशी गमतीची सुरुवात करायचो मी आणि मग असं किस्से सांगत छोटाला यायचा तर त्याचे 500 आणि मला खूप मला गणेशोत्सवातून जेव्हा बोलून एंटरटेनमेंट साठी तेव्हा मला खरा आनंद झाला की नाव पीपल आय थिंक द इन्फॉर्मेशन विदाउट सेइंग दॅट आय एम गोइंग टू गिव्ह यू
1: बरोबर खूपच आयडिया आहे हो आणि खूपच वेगळी कल्पना आहे डॉक्टर तुम्ही याचं रेकॉर्डिंग केलंय का कारण की आमच्यासारख्या इथे असणाऱ्या लोकांना तर तिथे येऊन बघता नाही येणार तर त्याचं रेकॉर्ड कुठे आहे का केलेलं तुम्ही
0: दुर्दैवाने मी त्या काळी ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं कॅसेट्स होते त्या काळी तर कॅसेट्सवर रेकॉर्ड करायचो ते ऐकण्यासाठी फीडबॅक मला कळायला पाहिजे की मी जे बोलतोय त्याचा रिस्पॉन्स कसा येतो आहे काय
1: बरोबर
0: डॉक्टर आज त्या कॅसेट एकही उपलब्ध नाही आम्ही ते
1: हो बरोबर पण मग डॉक्टर अजूनही उशीर झालेला नाही माझी अजूनही तुम्हाला अगदी मनापासून विनंती आहे की अजूनही तुम्ही तो शो छान रेकॉर्ड करू शकाल आणि तुमचे इतके पॉडकास्ट आहेत युट्यूबवर तर तसा तुम्ही युट्यूबवर आम्हाला उपलब्ध करून देऊ शकाल किंवा इतर कुठल्या दुसऱ्या मार्गाने तर प्लीज आमच्यासाठी तरी रेकॉर्ड करा पुढे थोडस मला आता सुद्धा इतका मोह होतोय की डॉक्टर त्या कार्यक्रमाचाच आपण एखादा कार्यक्रम केला असता असं मला आता अगदी मोह झाला खरं सांगायचं तर ऐकून ते पण पुढे
0: दीड तासाची स्क्रिप्ट मला इतकी पाठ झाली होती की मला रात्री 2 उठवून बोलायला लावलं असतो तर मी ताबडतोब गडगड बोलू आजही बोलू शकतो अर्थात
1: हो नाही मग डॉक्टर नक्की करा आमच्यासाठी तुम्ही रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड कराणे तुम्ही आता एक दोन उदाहरणं दिलीत कवितांची तर त्याच्यावरनं मला असं वाटलं की तुमचं एक कवी ग्रेस यांच्यावर एक तुम्ही पुस्तक त्यामुळे कवी ग्रेस यांच्या कवितांवर तुम्ही एक पुस्तक लिहिलंय मानसशास्त्रीय धंडोळा किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केलाय तर त्याच्याबद्दल आणि मिर्झा गालिब यांच्या ही मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा तुम्ही अभ्यास केलाय तर त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही आम्हाला सांगू शकाल का
0: काय झालं हो प्रश्न काय झाला की एक तर कविता आवडत होत्या मला माझे आवडते कवी बाबा बोरकर आणि कुसुमाग्रज आणि विन्ना करंदीकर अर्थात आणि ग्रेस मी कॉलेजमध्ये असतानाच ग्रेसच्या कविता वाचल्या होत्या मला त्या समजल्या नव्हत्या पण ग्रेसची कविता अशी अद्भुत आहे की ती तुम्हाला आकृष्ट करते तुम्हाला काहीतरी जाणवतं पण तुम्हाला हे काय आहे हे सांगता नाही येत
1: बरोबर
0: म्हणजे मला कबीराचा दोहा आठवतो की तो प्रेमाविषयी छान म्हणतो अकथ कहानी प्रेम की कछू कही न जाय प्रेमाची कहाणी अकथा आहे म्हणजे कथन नाही केलं जात अकथ कहाणी प्रेम की कछु कही न जाय गुंग खाई सरकरा खाई और मुस्काय म्हणजे मुका माणूस जो आहे इफ ही ईट शुगर ही नो इट इज स्वीट बट ही कांट टेल सो गुंगा खाए सरकरा सरकरा म्हणजे शक्कर गुंगा खाए सरकरा खाए और मुस्काए तो नुसता हसतो बिचारा त्याला सांगता नाही इतके गोड आहे होते तर ग्रेस कविता वाचताना तुम्हाला हे जाणवतं की याच्यात काहीतरी अद्भुत आहे वेड्या पण ते काय आहे काही सांगता नाही तर त्यावेळी मग मी ते सोडून दिलं मग पुढे मी सायकॅट्री घेतल्याचा केवळ एवढा किरकोळ फायदा मला जो झाला तो असा आहे की मी साहित्याकडे प्रत्येक साहित्याकडे पुलंच्या सुमिताबाईंच्या पुस्तकांपासून ते ग्रेसच्या कविता आणि गालिबपर्यंत त्या पुस्तकांना वाचताना पुस्तकं त्यातल्या वर्णनाच्या मागचं मानसशास्त्रीय चित्र मानसशास्त्रीय सिद्धांत मला दिसायला लागले तुम्हाला गमत सांगतो मी इटालियन चित्रपटावर माझं पुस्तक आहे सिनेमा पॅरडिझो मी वर्ल्ड सिनेमा खूप बघतो आता माझं इराणी चित्रपटावर पुस्तक येते आहे तर या लेखामध्ये मला त्या पात्रांच्या मागचे मानसिक सिद्धांत मी मांडलेले आहेत म्हणून माझं लिखाण वेगळं आहे म्हणून कोण्याही साईड म्हणजे फ्रॉइडनी अनेक पुस्तकांचं मनुविश्लेषण केलं शेक्सपियरच्या नाटकांचं केलं दुर्दैवाने मराठी साहित्याकडे या दृष्टिकोनातून पाहणारा कोणीही नाही कारण ज्याला मानसशास्त्र येते त्याला साहित्यात रुची नसते ज्याला साहित्य समजते त्याला मानसशास्त्राची प्रत्येकामुळे माहित नसतात रुची नसते त्याच्यामुळे ते दोन्ही असणारा असण्याचं भाग्य मला लाभलं त्याच्यामुळे मग मी पुढे ग्रेसचं विश्लेषण करायला सुरुवात केली मग मला लक्षात आलं की ग्रेस समजून घ्यायचं असेल तुम्हाला सिगमंड फ्रॉइड ऑटो रँक कार्ल युंग यांच्या थिअरीज कामात येतात की ग्रेस गूढ का बरं आहे कारण मानवी मन गूढ आहे आणि मी रचनेच्या खोल तळाशी नावाचं एक पुस्तक लिहिलं ज्याच्यावर ग्रेसवर 8 ते 10 लेख आहेत त्याच्या कवितांचं विश्लेषण करणारे मी ग्रेसांना 10-15 वेळा भेटलो माझी त्यांची फार छान मैत्री जमली आणि त्यांनी अप्रिशिएट केलं पण ग्रेसचा स्वभाव असा होता की ते काही खुलेपणाने काही बोलायचे नाहीत पण मी एक ग्रेसफुल संध्याकाळ नावाचा कार्यक्रम सुरू केला माझे मित्र ग्रेसच्या हा ग्रेसची गाणी जी आहे ती गेली तेव्हा रिमझिम किंवा पाऊस कधीचा पडतो किंवा तुला पाहिले मी नदीच्या किनारी किंवा भय इथले संपत नाही ही गाणी म्हणायचे आणि मी ग्रेसचं माझं आकलन मांडायचो आणि ग्रेसफुल संध्याकाळ या कार्यक्रमाचे मी ग्रेस समोरच एक कार्यक्रम केला अमरावती विद्यापीठामध्ये आणि 25-30 कार्यक्रम केले निवडक ठिकाणी मी खूप सांगितिक कार्यक्रमाचं निवेदन करायचो तर मी गुलजारवर कार्यक्रम केला मी आर डी बर्मनवर केला मोहम्मद रफीच्या गाण्यांवर कार्यक्रम केला यस मी ग्रेसांवरही कार्यक्रम केला पुढे ग्रेस पासून जी सुरुवात झाली ते लिखाणामध्ये मग गालिब माझ्या हाती लागला गालिब सुद्धा काही प्रमाणात गूढ आहे कारण तो तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलतो शायरीतून आणि त्याचं विश्लेषण करण्याचा अतोन आत आनंद वेगळा कारण आपल्याला दरवी एक नवीन किल्ली गवसते की गालिब जे मानतो
1: हो
0: तर आणि माझ्या मानसशास्त्राच्या परिभाषेसाठी गालिब मला उपयोगी पडतो एक छोट्या उदाहरणातून मी तुम्हाला सांगतो आता गालिबचे शेर किती लोक तुमचे श्रोते जे आहेत काही उर्दूचे थोडेसे जाणकार असतील रसिक असतील पण जे नाही त्यांना सुद्धा या गोष्टी समजू शकतात एक शेर आहे गालिबचा ज्याचा संबंध स्ट्रेस मॅनेजमेंटशी आहे तो शेर असा आहे की मिलना तेरा नाही आसा तो सहल है शेरचा पहिला मिसरा म्हणजे पहिली ओळ आहे मिलना तेरा नाही आसा तो सहल है याचा अर्थ तू मला मिळू शकत नाही भेटू शकत नाही प्राप्त होऊ शकत नाही तो सहज आहे हे समजू शकतो मी समजण्यासारखं आहे कारण तो अप्राप्य आहे आणि मी साधा माणूस आहे दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नाही दुसरी ओळ आता तुम्ही बघा दुश्वार म्हणजे अशक्य अशक्य प्राय दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नाही म्हणजे तू मला मिळू शकत नाही हे समजणं सहज शक्य आहे. पण कठीण गोष्ट ही आहे की ते तेवढंही कठीण नाही आहे.
1: ओ ओके.
0: तुम्ही बघा अशी छान पाय पाय टाकून तो आपल्याला पाडतो. असं म्हणतो की खरी खरी मुश्किल काय आहे की ते तेवढंही मुश्किल नव्हतं. तर वरवर हा अर्थ झाला की प्रेयसीला तो म्हणतो की मिलना तेरा नाही असा तसं दुश्वार तो ही है की दुश्वार भी नाही. नंतर आपल्याला कळायला लागतं की गालिब इन जनरल सगळ्या आयुष्याबद्दलच हे बोलतो आहे की आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला माहीत असते की आपल्याला नाही मिळणार. आता माझं उत्पन्न आहे समजा महिन्याचं 50,000 आणि मला लॅम्बॉर्गिनी घ्यायची आहे, मला नाही आहे शक्य ते, मला माहीत आहे. पण मग मी कधी कधी असा विचार करतो मी खूप कष्ट मेहनत केली असती, खूप पैसे जमा केले असते, घेतली असती, दुश्वार तो येई आहे की दुश्वार भी नाही. तर हा दुसरा इन जनरल जीवनाविषयक आणि तिसरा खालचा स्तर जो गालिबचे शेर असे खोल खोल जातात. तिसरा स्तर असा आहे की द ग्रेटेस्ट स्ट्रेस लाईज इन द एम्बिग्युटी बिटवीन व्हॉट यू वॉन्ट अँड व्हॉट यू फील यू कॅनॉट बट यू कुड हॅव गॉट. म्हणजे समजा तुम्ही रेस मध्ये धावत आहात आणि तुम्हाला माहित आहे की समोरचे जे धावक आहेत ते फारच पट्टीचे आहेत आणि ते खूप वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि तुम्ही धावता पण तुमच्या लक्षात येतं की एक पहिला दुसरा तिसरा चौथा तुम्ही पाचवे येता. मग तुम्ही पाचवे आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं अरे थोडस जोरात धावलो असतो पण मी पहिल्या तीन मध्ये येऊ शकलो असतो. समजा तुम्ही तिसरे आलात तर तुम्ही अरे रे रे रे थोडा अजून धावलो असतो जोरात तर कदाचित मी दुसरा पहिला आलो असतो. सो गेटिंग अँड नॉट गेटिंग इज द इट इज द पेन अम्ब्रा ऑफ व्हॉट इज पॉसिबल अँड व्हॉट इज नॉट पॉसिबल बट कुड हॅव बीन पॉसिबल. याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रेस असतो. दुश्वार तो येईन आहे की दुश्वार भी नाही. तर आम्ही जेव्हा फेल्युअर मध्ये लँड होतो वी थिंक दॅट वी कुड हॅव डन बेटर, अनफॉर्च्युनेटली वी डिंट डू बेटर ऑर वी कुड नॉट डू बेटर. तो वी ऑलवेज रिग्रेट बिकॉज वी लाय इन दॅट इन द ट्रान्झिशनल झोन बिटवीन व्हॉट वी कुड हॅव गॉट, व्हॉट वी वेअर केपेबल ऑफ अँड व्हॉट वी डिंट गेट. द स्ट्रेस लाईज इन द अनिश्चितता. हा जो अनिश्चिततेमध्ये ताण सगळ्यात जास्त होता. म्हणून गालिबचा शेर मला खूप आवडतो. अगदी अप्राप्य गोष्ट आहे, त्याचा ताण आपल्यावर येत नाही. माझं लग्न ऐश्वर्या रायशी व्हावं हे तर या जगात कदापिही शक्य नाही आहे. मला काहीच ताण नाही आहे, इमॅजिन करायला माझ्या मात्र काय जाते. पण कॉलेजमध्ये एक मुलगी होती आणि मी करू शकलो असतो, सुंदर होती ती दिसायला, पण कदाचित मी हिंमत केली असती विचार असं झालंही असतो. तर जिच्याशी सहजच होऊ शकते अशा मुलीशी मी लग्न केलं तिथे काही ताण नाही. जिच्याशी कधीही होऊ शकत नाही सिने तारक आहे तिथेही ताण नाही, कारण तिथे नाहीच मिळणार ना. पण जिच्याशी होऊ शकलो असतो याच्यामध्ये सगळ्यात जास्त ताण आहे. बिकॉज वी लाय इन दॅट ट्रान्झिशनल झोन वेअर वी ऑलवेज फील द रिग्रेट दॅट ओनली आय कुड हॅव ट्राईड मोर, ओनली आय कुड हॅव रन अ लिटल फास्टर, ओनली इफ आय हॅड वगैरे. म्हणून हा शेर त्या स्ट्रेसच्या पॉईंट पर्यंत जातो. मिलना तेरा नाही असा तो सहल, दुश्वार तो यही है कि दुश्वार भी नाही. अशा प्रकारे गालिब इज चॅलेंजिंग.
1: डॉक्टर तुम्ही खूपच आज छान आम्हाला माहिती दिली, खूप छान गप्पा मारल्यात. मी अगदी आनंददायी अगदी असं तुम्हाला तुमच्याशी गप्पा मारताना वाटलं. अनफॉर्च्युनेटली आपली वेळ संपत आली त्यामुळे मला थांबावं लागतं इथे, नाहीतर अक्षरशः अजून गप्पा 2 तास सुद्धा आपल्याला सहज मारता येतील आणि ते आनंददायीच असतील. तर तुम्ही आज आमच्या आकाशवाणीच्या साठी कार्यक्रमात आलात, आमच्याशी गप्पा गोष्टी केल्यात, त्याबद्दल मी स्वतः आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांकडनं मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि तुम्ही सिडनीमध्ये जेव्हा येणार आहात तेव्हा 11 ऑक्टोबरला तुमचा सुख शोधताना हा कार्यक्रम आपण ठरवलेला आहेच,
2: आता आम्ही अगदी वाट बघतोय की तुमच्या त्या कार्यक्रमात तुमच्याशी परत गप्पा गोष्टी करायच्या, तुमच्याकडनं सगळ्या माहिती गोष्टी ऐकायच्या. तर परत एकदा मनापासून आभार मानते आणि लवकरच भेटूयात. धन्यवाद. नमस्कार श्रोते.
0: धन्यवाद. मलाही श्रीनिवासियांना बोलून आनंद झाला. थँक्यू.
2: भेटूयात लवकरच. बाय.
3: धन्यवाद डॉक्टर मुलमुले, तुम्ही आकाशवाणी सिडनीला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि योगिनी तू डॉक्टरांबरोबर बोलल्याबद्दल तुझेही मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, कार्यक्रमात पुढे आपण ऐकूया सिडनी डायरी.

0: नमस्कार, मी मीनल पंडित आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करत आहे आजची सिडनी डायरी। ह्यामध्ये आपण ऐकणार आहोत काही स्थानिक घडामोडींविषयी आणि आजच्या दिवसाबद्दल काही विशेष माहिती। सर्वप्रथम श्री मंदिर उत्सव समितीकडून एक विशेष निवेदन। सालाबाद प्रमाणे 2026 श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपण रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 श्री मंदिर ऑबर्न इथे भेटणार आहोत। 1977 ऑस्ट्रेलियातील पहिले हिंदू मंदिर म्हणून श्री मंदिर याची गणना आहे। साधारण 1980 सुमारास ऑबर्न मंदिरात काही मराठी मंडळी एकत्र आली आणि इथे गणपती उत्सव सुरू केला आणि तो आजपर्यंत सुरू आहे। श्री मंदिरातच मराठी मंडळ अर्थात मासी सुरू करण्याची मुहूर्तमेढ झाली। नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता श्री गणेश पूजा सुरू होईल व साधारण 11:30 सुमारास महाआरती संपन्न होईल। दुपारी 12 नंतर श्री मंदिरस्थानी महाप्रसादाचे वितरण केले जाईल। आपणास महाप्रसाद तयार करण्यासाठी आर्थिक मदत करावयाची असल्यास कृपया श्री भूषण करंदीकर, श्री शिरीष रबडे, श्री मंदार मराठे, श्री दिलीप कानिटकर यांच्यापैकी कोणालाही त्वरित संपर्क साधावाही विनंती। आपल्या आर्थिक मदतीनेच आपला गणेशोत्सव अधिक जोमाने व उत्साहात साजरा होऊ शकेल। याबरोबरच महाप्रसाद व पूजा आयोजनासाठी स्वयंसेवकांची गरज आहे। ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शिरीष रबडे किंवा श्री मंदार मराठे यांना संपर्क करावा। महाप्रसादासाठी आपण सर्वांना पोळ्या देण्याची विनंती करत आहोत। ज्यांना पोळ्या देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शरद कानेटकर यांना 0409902050 या फोनद्वारे संपर्क करावा। प्रत्येक कुटुंबाने साधारण 25 पोळ्या आणाव्यात ही विनंती। तसेच आपण श्री दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी श्री मंदिरात येत असाल तर आपण कृपया श्री भूषण करंदीकर, श्री शिरीष रबडे, श्री दिलीप कानिटकर, श्री मंदार मराठे आणि श्री शरद कानिटकर यापैकी कोणासही RSVP देऊ शकता। श्री मंदिर उत्सव समितीस त्या अंदाजाने महाप्रसाद बनवता येईल। आम्हाला खात्री आहे की श्री मंदिर स्थानी म्हणजे 286 कंबरलँड रोड ऑबर्न येथे रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 भेट होईलच, पण त्या अगोदर आम्हाला RSVP देण्यास विसरू नका। ऑस्ट्रेलियन मराठी सिनियर्स असोसिएशन अर्थात आमसाचा वार्षिक कार्यक्रम रविवार 4 ऑक्टोबर 2026 पेनंट हिल्स इथे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात सिडनीतील आपले काही कलाकार जुनी गाणी सादर करतील, तसंच भेटीगाठी आणि आनंददायी संध्याकाळीचा आस्वादही आपल्याला घेता येणार आहे। तिकिटांसाठी tinyurl.com/AMSA Annual Event October 26 ही लिंक वापरता येईल। RSVP करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे। झेफी या बुकिंग प्लॅटफॉर्मवरील देणगी ऐच्छिक आहे। अधिक माहितीसाठी वर्षा टेंबे, डॉक्टर पुरुषोत्तम सावरीकर, योगिनी लेले किंवा शरद कानेटकर यांच्याशी संपर्क साधता येईल। तर 4 ऑक्टोबरची तारीख नोंदवून ठेवा आणि आमसाच्या वार्षिक कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा। हा गाण्याचा कार्यक्रम मराठी सिनियर्स असोसिएशनने जरी आयोजित केला असेल तरी सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे। जुन्या मराठी आणि हिंदी गाण्यांची मेजवानी या कार्यक्रमात आहे, तर वाट न बघता आता लिंकवर जाऊन तिकीट बुक करा असे आवाहन आमसाने केले आहे, कारण सिनियर्स असोसिएशनसाठी हा एक फंड रेझिंगचा कार्यक्रम आहे। ऑस्ट्रेलियातील कम्युनिटी लँग्वेजेस स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरी, सांस्कृतिक जाणीव, आंतरसांस्कृतिक समज आणि शाळा व समाजातील योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी मिनिस्टर्स अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन स्टुडंट अचीवमेंट प्रदान करण्यात येतात। 2026 मिनिस्टर्स अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन स्टुडंट अचीवमेंट कम्युनिटी लँग्वेजेस स्कूलमध्ये ऑस्ट्रेलियन मराठी शाळेच्या 3 विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे। कमेंडेड अवॉर्ड विनर्स आहेत अबीर देशपांडे आणि आरोही जांभाळे आणि मेरिट अवॉर्ड विनर आहे केया गक्कन। या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, त्यांना प्रोत्साहन देणारे पालक आणि ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या संपूर्ण टीमचेही मनपूर्वक अभिनंदन। आज बॉन्डाई बीच इथे फेस्टिवल ऑफ विंड्स हा पतंग उत्सव होत आहे। या उत्सवात वेगवेगळे पतंग तर बघता येतीलच, त्याशिवाय लाईव्ह परफॉर्मन्सेस, मुलांसाठी कार्यशाळा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स याचाही आनंद घेता येईल. आज संध्याकाळी 4 पर्यंत असलेल्या या उत्सवाची माहिती वेवरली काउन्सिलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता ऐकूया 13 सप्टेंबर या दिवसाबद्दलची काही विशेष माहिती. बालसाहित्य आणि कल्पनारम्य कथांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या रोवर्ट डाल या ब्रिटिश लेखकाचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1916 वेल्समधील लँडऑफ येथे झाला होता. चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी, मटिल्डा, द बी एफ जी, जेम्स अँड द जायंट पीच, फॅन्टॅस्टिक मिस्टर फॉक्स ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके. रोवर्ट डाल हे अत्यंत सर्जनशील लेखक होते. त्यांनी 500 हून अधिक नवीन शब्द आणि पात्रांची नावे तयार केली. उदाहरणार्थ चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरीमधील उंपा लुंपाज आणि स्क्रम्डिडी लम्शस. त्यांनी आपल्या या खास भाषेला गॉबल फंक असे नाव दिले होते. शब्दांशी खेळणे, नवीन शब्द तयार करणे, तसेच जुन्या शब्दांना नवीन अर्थ देणे त्यांना खूप आवडत असे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने रोवर्ट डाल यांची एक विशेष रोवर्ट डाल डिक्शनरीही तयार केली आहे, ज्या डाल यांनी वापरलेले जवळपास 8000 खरे आणि काल्पनिक शब्द समाविष्ट आहेत. ह्या माहितीबरोबरच मी आजची सिडनी डायरी इथे समाप्त करते आणि आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: धन्यवाद मिनल. श्रोते हो, कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपण ऐकूया आपले वेद या मालिकेचा पुढचा भाग, ज्याच्यामध्ये श्रद्धाताई परांजपे यांच्याबरोबर बातचीत करतील योगिनी लेले.
2: नमस्कार श्रोते हो, मी योगिनी लेले तुमचं आजच्या या कार्यक्रमात परत एकदा स्वागत करते. आपले वेद ही आपण जी मालिका सुरू केलेली आहे त्या मालिकेचा आजचा 15वा भाग. श्रद्धाताई, आजच्या या 15व्या भागात मी तुमचं परत एकदा आमच्या सगळ्या श्रोत्यांतर्फे स्वागत करते.
3: धन्यवाद.
2: श्रद्धाताई, मागच्या भागात आपण मरुदगण या देवतांबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिली. ह्याच्या आधीच्या कुठल्या एका भागामध्ये तुम्ही रुद्र या देवतेबद्दल सुद्धा माहिती दिली होती. पण आता श्रावण चालू आहे म्हणून की आता गणपती पण येणार आहेत म्हणून तर माझ्या मनात असं आलं की सध्याच्या काळात आपण शंकर हे जे म्हणतो किंवा गणपतीचे वडील शंकर आणि गणपती ह्या ज्या दोन देवता आहेत, तर त्याचा ऋग्वेदात काही उल्लेख आहे का किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का?
3: हो, काय आहे, आज आपण शंकर पुराण काळातल्या संदर्भानुसार तो त्रिमूर्तीतला एक देव या ह्याच्यामध्ये आपण त्याची गणना करतो. पण वैदिक काळातला आणि पुराण काळातला महत्वाचा फरक असा आहे की ही त्रिमूर्ती ही कल्पना वैदिक वाङ्मयात आपल्याला आढळत नाही. म्हणजे प्रजापती ब्रह्मदेवाला तिथे प्रजापती असं म्हणतात आणि प्रजापतीने सृष्टी निर्माण केली ही कल्पना वेदामध्ये नक्कीच आहे. पण विष्णू हा स्थितीमूर्ती आहे ही कल्पना आपल्याला वेदात आढळत नाही. आणि केवळ शिव म्हणजे रुद्र हाच संहारक अशी कल्पना पण आपल्याला ठळकपणे वेदात आढळत नाही. हा, त्याचे काही पुसटचे उल्लेख आपल्याला वेदात नक्कीच आढळतात. आणि ज्याला आज आपण शंकर म्हणतो किंवा आशुतोष असं ज्याला आपण म्हणतो, तो जो शिव म्हणून आपण ज्याला समजतो ते नाव वेदात त्याला येत नाही. तर त्याला वेदामध्ये सगळीकडे त्या देवतेचा उल्लेख रुद्र या नावाने येतो. आणि यजुर्वेदामध्ये असे उल्लेख आहेत की हा जो रुद्रदेव आहे त्या रुद्रदेवाची 2 भिन्न स्वरूप आहेत, 2 वेगळ्या मूर्ती आहेत. कोणत्या? घोरा अन्या, शिवा अन्या. घोर त्याचं जे स्वरूप आहे त्यालाच ते रुद्र असं म्हणतात की जो संहार करणारा आहे. आणि हा जो रुद्रदेव आहे त्या रुद्र शब्दाचा असंख्य अर्थ आपल्याला प्राचीन अभ्यासकांनी लावलेले दिसतात. म्हणजे कोणकोणते अर्थ आहेत, तर रोदयती सर्वम अंतकाले इति रुद्रहा, की जो सर्वांना शेवटी रडायला लावतो तो रुद्र. किंवा रुद म्हणजे संसारातलं दुःख तापत्रय ते नष्ट करणारा तो रुद्र. आणि रुद्राबद्दल अशी एक शतपथ ब्राह्मण ग्रंथात एक त्याच्या जन्माची एक आख्यायिका आहे की एका बालकाला बालकाचा जन्म झाला आणि प्रजापतीनं त्याला निर्माण केलं पण त्याला काही नाव दिलं नाही मग त्याला नाव ठेवलं नाही म्हणून तो जोराने रडायला लागला की मला नाव ठेवा मला नाव द्या तेव्हा प्रजापतीनं त्याला नाव दिलं तो रडला म्हणून तो रुद्र झाला अशी एक त्याच्या जन्माची आख्यायिका शतपथ ब्राह्मणात येते. आता कसं आहे वेदातल्या ज्या आख्यायिका असतात त्या काहीतरी विधी कर्मकांड याच्या स्पष्टीकरणासाठी आलेल्या आहेत. जसं आपण म्हणतो की पंचतंत्र हितोपदेश हे काही केवळ पशुपक्ष्यांच्या कथा नाहीयेत तर पंचतंत्र रचणारा जो विष्णू शर्मा आहे त्याने त्या राजाच्या मंदमती मुलांना व्यवहार ज्ञान देण्यासाठी या कथा रचल्या. म्हणजे त्यांचा हेतू काय त्या मुलांना व्यवहार ज्ञान देणं राजकार्य राजकारण करण्यात म्हणजे राज्यकारभार सांभाळण्यात त्यांना निपुण बनवणं तसं वैदिक वाङ्मयातल्या आख्यायिका या सगळ्या काहीतरी विधीच्या विवरणासाठी येतात. मग ही जी आख्यायिका आहे यातून त्यांना काय सांगायचं आहे आपल्याकडे बघा 12व्या दिवशी नामकरण संस्कार केला जातो ज्याला आज आपण बारसं म्हणतो ते 12व्या दिवशी करतात म्हणून त्याला बारसं म्हटलं जातं. 12व्या दिवशी का करायचं 10 दिवसापर्यंत सोयर असतं 11व्या दिवशी शुद्धी होते म्हणून 12व्या दिवशी लगेच बारसं करायची पद्धत आपल्याकडे आहे. यातून त्यांना हेच सांगायचंय की जन्माला आल्यानंतर त्या व्यक्तीला नाव दिलं पाहिजे. आपण नाम आणि रूप या दोन गोष्टी लागोपाठ येणाऱ्या आहेत. पहा रूप दिसलं की त्याला आपण व्यवहारात रूप दिसलं की त्याला काहीतरी नाव हे देतो आपण आणि ते दिलं पाहिजे नाहीतर मग त्याचं वर्णन काय करणार. आणि सत्पुरुष असं सांगतात की अध्यात्मात म्हणजे देवाच्या उपासनेमध्ये उलट आहे बरोबर की मनुष्यानी देवाचं नाम घ्या पाठोपाठ रूप हे येतच. म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी एकाला असं सांगितलं होतं की अरे तू राम म्हण राम म्हटल्यावर तुला गल्लीतला राम डोळ्यापुढे येत नाही राम म्हणलं की प्रभू श्रीरामच आपल्या मनापुढे येतात मनात येतात. त्यामुळे नाम आणि रूप यांचं साहचर्य सगळीकडे आपल्याला दिसतं. मग ते रूप निर्माण झालं की त्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे मग ते योग्य वेळी देण्यात अर्थ आहे आणि याच्या संदर्भामध्ये ह्या ही आख्यायिका आपल्याला यजुर्वेदामध्ये दिसते. आणि अजून एक या रुद्रदेवतेबद्दल मला एक जाता जाता आठवलं आता की हा रुद्र रडला असा मी मगाशी उल्लेख केला आणि मग तो रडला मग त्याचे अश्रू हे पृथ्वीवर पडले मग त्याचे जे अश्रू पडले त्यापासून रजत म्हणजे चांदी निर्माण झाली आणि म्हणून वैदिक वाङ्मयात आपल्याला एक महत्वाचा उल्लेख आढळतो तो म्हणजे बर्हिषी रजतम न देयम. बर्हिस म्हणजे काय तर दर्भ कुश की जे यज्ञ मंडपामध्ये जमिनीवर पसरले जातात त्यामुळे बर्हिषी याचा अर्थ यज्ञामध्ये. यज्ञामध्ये चांदी द्यायची नाही का तर रुद्रस्य अश्रुरूपत्वात रुद्राचे अश्रू बनून ते निर्माण झाले अश्रू हे दुःखाचं कारण आहे आणि म्हणून देवांना चांदी द्यायची नाही म्हणून पितरांसाठी चांदीचा वापर करावा असा उल्लेख आपल्याला वैदिक वाङ्मयामध्ये
2: हो. बर बर बर. आणि मग धोरा अन्य आहे जे तुम्ही आता म्हणलात शिवा अन्य धोरा अन्य तर धोरा अन्याचा काय
3: घोर म्हणजे भयंकर.
2: ओके
3: आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीने घोर तप केलं म्हणजे त्या ऋषींनी घोर तपश्चर्या केली तर घोर म्हणजे कठोर भयंकर उग्र त्यामुळे त्याचं जे उग्र स्वरूप आहे त्यालाच रुद्र असं म्हटलेलं आहे आणि त्याचं जे मांगलिक कल्याणकारक स्वरूप ज्याचं वर्णन वेदात येतं त्याला त्यांनी शिव असं म्हटलं किंवा त्यालाच आपण शंकर असं म्हणतो. आणि हा जो रुद्र आहे ना, त्या रुद्राच्या व्युत्पत्तीबद्दल मी मगाशी बोलले, मग त्याच्या अनेक प्रकारांनी विवरण विवेचन त्यांनी केलं, ते सगळं मी सांगत नाही, पण एक तात्विक पण त्यांनी विवरण केलं की रुद्र हा सर्वांना रडवतो शेवटी. तर कसा रडवतो, तर शतपथ ब्राह्मणातच असा एक उल्लेख आहे की दश इमे प्राणाहा आत्मैका दशहा, म्हणजे शरीरात 10 प्राण आहेत आणि जीवात्मा हा 11वा आहे. जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा हे 11ही त्याच्या शरीरातून बाहेर पडतात आणि म्हणून एकादश रुद्र असं जे आपण म्हणतो ना, ते एकादश रुद्र म्हणजे कोणते, तर 10 प्राण आणि जीवात्मा, की जो मृत्यू समयी बाहेर पडतो आणि म्हणून नंतर तो बाहेर पडला की मनुष्य मृत झाला की सगळे जण रडतात.
2: हो अच्छा
3: बर. आणि अजून बोला,
2: नाही नाही तुम्ही बोला.
3: अजून एक मला सांगायचं म्हणजे की काय आहे, आपल्याला नंतर शंकराची अनेक विशेषण सापडतात. की त्यांनी जटा धारण करणारा आहे, तो कपरदी आहे, म्हणजे जटाजूट धारण करतो या अर्थाने त्याला कपरदी म्हणतात, हे पण वर्णन वेदात येतं. पण त्याच्या विरुद्ध जाणार असं वर्णन वेदामध्ये आहे शिवाच्या बाबतीत, की तो सोन्याचे अलंकार धारण करणार आहे.
2: बर,
3: झळाळते असे सोन्याचे अलंकार तो धारण करतो आणि त्याचा एक सुंदर असा मुकुट पण आहे. त्याला वेदामध्ये सुशिप्र असा शब्द वापरलाय. खर तर शिप्र याचा एक अर्थ हनवटी आपण आहे, पण इथे शिप्रचा अर्थ हनवटी नसून मुकुट, झळाळता मुकुट तो धारण करतो. म्हणजे हे जे काही वर्णन मी आता तुम्हाला सांगते ते पुराण काळातल्या शिवापेक्षा फार वेगळं आहे.
2: हो ना, हो मग हे स्थित्यंतर खरंच इंटरेस्टिंग आहे की तो मग अगदी राजासारखा देवांसारखा सुशोभित आणि एकदम मग राख फासणारा जटा असणारा असं दुसरं दोन टोक झालं.
3: खरंय. आणि एवढंच नाही, मी हे सांगते बघा की वेदामध्ये तर त्याच्या रथाचा पण उल्लेख आहे. हो, त्याला तो वृषभारूढ आहे हा उल्लेख आपल्याला ऋग्वेदात सापडत नाही, पण तिथे एका ठिकाणी त्याला गर्त सद म्हटलंय. आता गर्त या शब्दालाही संस्कृतात दोन अर्थ आहेत, एक गर्त म्हणजे खड्डा आणि एक गर्त म्हणजे रथ. तर तो रथात बसणारा आहे असं त्याला म्हणतात. आणि स्वाभाविक आहे बघा, रथामध्ये जेव्हा तो रथी मागे बसतो, रथात बसणारा, त्याचं सीट त्याचं आसन हे सारथी पेक्षा थोडं खाली असत.
2: ओके,
3: त्यामुळे त्या अर्थानेही कदाचित त्याला गर्त सद म्हणाले असते. आणि त्याच्या धनुष्याचा मात्र उल्लेख आपल्याला वैदिक वाङ्मयात दिसतो. जे धनुष्य पुढे पण त्याच्या हातात आहे आणि पिनाक धन्वन, त्या धनुष्याचं नाव आहे पिनाक, ज्याचा उल्लेख यजुर्वेदामध्ये आहे. आणि म्हणून संस्कृतात पुढील उत्तरकालीन संस्कृत वाङ्मयात त्याचा उल्लेख बघा, पिनाक हस्त, पिनाक पाणी, पिनाकिन असा येतो. आणि अगदी वाल्मिकी रामायणात देखील वाल्मिकींनी त्या काळच्या दोन धनुष्यांचा उल्लेख केलाय, एक विष्णूचं धनुष्य आणि शिवाचं धनुष्य. शिवाचं धनुष्य ज्याने त्याने त्रिपुरासुराला ठार मारलं त्याचं उल्लेख वाल्मिकी करतात. आणि दुसरं वैष्णव धनुष्य ज्याला शारंग असं नाव आहे आणि त्यावरून विष्णूला आपण शारंग धर, शारंग पाणी ही विशेषण वापरतो. आणि शंकराचं विशेष मला असं वाटतंय की त्याला आपण ईशान असं म्हणतो. ईशान हे त्याचं विशेषण वेदामध्ये येतं, पंचमूर्ती शिव ही कल्पना वैदिक वाङ्मयात उदयाला आली ती आरण्यक काळात तैतिरीय आरण्यकामध्ये हे पंचमूर्ती शिवाच्या आपल्याला दिसतात त्या म्हणजे ईशान अघोर वामदेव सद्योजात आणि तत्पुरुष मग ईशान म्हणजे काय त्याचा जो आरण्यकातला मंत्र आहे ईशान सर्व विद्यानाम सर्व विद्यांचा अधिपती या अर्थाने तिथे ईशान हा शब्द त्यांनी वापरलाय ईशान सर्व विद्यानाम सर्व भूतानाम भूतमात्रांवर सत्ता कोणाची चालते तर ती या शिवाची चालते म्हणून त्याला ईशान असं म्हटलेलं आहे आणि म्हणून शिवाच्या उपासनेत बघा शिवोपासनेमध्ये आपल्याला एक असं दिसतं की शिव ज्ञान म्हणजे विरक्ती ही शिवाला आवडते ज्ञान त्याला आवडतं विष्णूला असं दिसणार नाही म्हणून संस्कृत भाषेत ना पुराणात एक प्रसिद्ध सुभाषित आहे अलंकार प्रियो विष्णु कुंकुमारचा प्रिया रमा नमस्कार प्रियो भानु जलधारा प्रिय शिवा म्हणजे याचा अर्थ असा होतो की विष्णू हा जो आहे ना त्याला अलंकार हे त्याला प्रिय असतात बघा तिरुपती बालाजीला जाऊन बघा तिरुपती बालाजीला किती सजवलेलं असतं नटवलेलं असतं नंतर देवी जी आहे तिला बाटी काही नाही तिला कुंकू कुंकुमार्चा म्हणून आपल्याकडे नवरात्रात देवीला कुंकुमार्चन केलं जातं नमस्कार प्रियो भानुः सूर्याला तुम्ही बाटी काही केलं नाही तरी चालेल नमस्कार घालणं हेच त्याला प्रिय आहे आणि जलधारा प्रिय शिवः शंकराला बाटी काही नको तुमच्याकडून पाण्याची एक धार घातली त्याला पाणी वाहिलं तरी शिवाला ते प्रिय त्यामुळे शिव हा विरक्त देव ही जी कल्पना आहे ना पुराण काळामध्ये तो निर्विकल्प समाधीत असतो इत्यादी हे संकल्पना जशीच्या तशी आपल्याला वेदात नाही आढळत मग हा जो पंचमूर्ती शिव आहे ना ईशान त्याच्यानंतर आहे अघोर आता अघोर हा जो शब्द आहे ना आज आपण अघोरी विद्या वगैरे या अर्थाने वापरतो तो वेगळा आहे काय आहे संस्कृत भाषेमधला अ हा जो शब्द आहे त्याचे सहा अर्थ होतात त्या सगळ्या अर्थाच्या विवरणात मी जात नाही एक नकारार्थी आपण तो वापरतो बघा शिव अशिव किंवा अधिक या अर्थाने वापरतात म्हणजे अत्यंत या अर्थाने समर्थ रामदास म्हणतात ना अचपळ मन माझे नावरे आवरीता तिथे अचपळ याचा अर्थ त्यांना म्हणायचा अधिक चपळ त्यामुळे अघोर इथे मात्र अघोर शब्द विरुद्धार्थी आहे घोर म्हणजे उग्र भयंकर त्याच्या विरुद्ध अघोर म्हणजे घोर नसलेला म्हणून तो शिव हे जी कल्पना आहे ना ते त्याच्या या अघोर रूपामध्ये आपल्याला दिसतो पण अघोरी विद्येमध्ये ही कल्पना नाही हा तिथे अ हे आदित्य दर्शवणार आहे मग त्याच्यानंतर त्याचं तिसरं रूप येतं ते म्हणजे वामदेव वाम म्हणजे इथे सुंदर वामदेव म्हणजे तो हवा हवासा वाटणारा बघा सुंदर स्त्रीला वामा म्हणतात त्यामुळे वामदेव हे एक रूप आहे मग सद्योजात म्हणजे जो नुकताच जन्माला आलेला आहे म्हणजे सतत जन्माला ज्याला मृत्यूच नाहीये कारण प्रलयानंतरही सदाशिव तत्व हे नष्ट होत नाही शैव परंपरेनुसार आदिशक्ती आणि शिव हे तसेच राहतात त्यांना लय नाही आणि प्रलयानंतर ही अशिव निर्विकल्प समाधीत असतो आणि ही आदिशक्ती त्याला जाग करत

0: शेवटचं जो पंचमूर्तीतली पाचवी मूर्ती आहे ती आहे तत्पुरुष. इथे तत्पुरुष म्हणजे सुप्रीम या अर्थाने सर्वोच्च आपण ज्याला म्हणतो अथॉरिटी त्या अर्थाने इथे तत्पुरुष शब्द वापरलाय. आणि आपल्या सगळ्यांना परिचित असणारे शिवाचे जो गायत्री मंत्र आहे तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात, तो जो तत्पुरुष आहे ना त्यातला शब्द त्याचा अर्थ आहे सुप्रीम गॉड या अर्थाने. अशी ही पंचमूर्ती शिव ही कल्पना आपल्याला आरण्यकामध्ये दिसते. आणि जाता जाता एक सांगते की त्र्यंबक आपल्याला जे विशेषण माहितीये ना तेही वेदात येतं. त्र्यंबक अंबक म्हणजे डोळा, त्रि अंबक ज्याला तीन डोळे आहेत तो म्हणजे आपण म्हणतो की त्याचा उजवा डोळा सूर्य, डावा डोळा चंद्र, मधला डोळा अग्नी. म्हणजे हे खरं दैवत शास्त्रानुसार हा अर्थ निघाला तरी योग शास्त्रानुसार त्याचा अर्थ वेगळा आहे. उजवा डोळा म्हणजे सूर्य नाडी जिला आपण पिंडला म्हणतो, डावा डोळा चंद्र नाडी जिला इडा म्हणतो, आणि मधला डोळा म्हणजे सुषुम्ना नाडी जी दोन भुवयांच्या मधून आज्ञाचक्र भेदून वरती सहस्रार चक्राकडे जाते. आणि म्हणून जे म्हणतात ना की त्याचा तिसरा डोळा उघडला म्हणजे सारी सृष्टी भस्मसात होते, म्हणजे खर तर ते त्यांना असं दाखवायचंय की शिव सुषुम्ना नाडी म्हणजे मनुष्याच्या बाबतीत कुंडलिनी जागृत होत जेव्हा ती सुषुम्ना आज्ञा चक्रातनं वर जाते तेव्हा मनुष्याला आत्मज्ञान होतं. आणि एकदा का आत्मज्ञान झालं की त्याच्या दृष्टीने संसाराचं अस्तित्व तसं राहत उरतच नाही ना. त्याला सगळं काही जीवो ब्रह्मैव ना पराहा अशी त्याची अवस्था होते.
1: बापरे बापरे, खूपच हे त्याच्या एका ह्याच्यातनं केवढे अर्थ आहेत आणि खूपच घेण्यासारखं आहे श्रद्धा ताई. बरं, आता एक छोटासा आपण ब्रेक घेऊया श्रद्धा ताई आणि मग आपल्या ह्याला पुढच्या माहितीला परत सुरुवात करूया. तर श्रोते हो, ऐकूया एक छोटं गाणं.

0: श्रद्धा ताई मगाशी मी म्हटलं तसं की गणपती याचा उल्लेख ऋग्वेदात आहे का, आणि मुख्य म्हणजे शंकराशी त्यांचं असलेलं नातं किंवा पार्वतीच्या मळातून त्याची निर्मिती झाली ही जी कथा आहे, तर ह्याचे काही संदर्भ आहेत का ऋग्वेदात?
1: बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण आज आपण ज्या रूपात त्याला रजानन म्हणतो, तो शिव पार्वतीचा मुलगा आहे, त्याला हत्तीचं मुख आहे वगैरे, आज ज्या स्वरूपात गणपतीची

0: पूजा केली जाते तशा स्वरूपात वैदिक वाङ्मयात आपल्याला गणपती आढळत नाही. गणपती हा शब्द आपल्याला वेदामध्ये आढळतो पण आजचं त्याचं स्वरूप हे भिन्न आहे, वैदिक वाङ्मयातलं वेगळं आहे. आता आपल्याला गणपती हा कुठे आढळतो, प्रसिद्ध मंत्र आजही आपण तो गणपतीचा मंत्र म्हणूनच म्हणतो. पहा, ऋग्वेदात आहे, तैत्तिरीय संहितेत आहे, मैत्रायणी संहितेत, सगळीकडे हा मंत्र आहे. वाजसनेयी संहितेत आहे, कोणता गणानांत्वा गणपतीम हवामहे कविम कवीनाम उपमश्रवस्तमम ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम ब्रह्मणस्वत आनश्रुण्वन ऊतिभिः सीद साधनम. हा प्रसिद्ध जो मंत्र आहे गणपती असा शब्द तिथे आहे. पण जर हे सूक्त आपण पाहिलं तर हे सूक्त, या सूक्ताची देवता कोण आहे तर या सूक्ताची देवता बृहस्पती किंवा ब्रह्मणस्पती या नावाने ती ओळखली जाते. म्हणजे पाहता गणपती हा जो इथे आलेला शब्द आहे तो गणपती त्या ब्रह्मणस्पतीचं विशेषण म्हणून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि अजून एक तुम्हाला उल्लेख सांगते पहा, अजूनही एका ठिकाणी आपल्याला गणपती याचा संदर्भ येतो. तो कोणता आहे, अगदी प्रसिद्ध असा तो मंत्र आहे, निषुसीद गणपते गणेशुत्वाम आहुर विप्रतमम कवीनाम न ऋते त्वत् क्रियते किंचनारे महामर्कम मघवन चित्रमर्च. मी थोडक्यात याचा एक अर्थ सांगते की हे गणपते, तो गणपती म्हणजे गणाचा अधिपती, समूहाचा अधिपती या रूपामध्ये तो आहे. तू गणामध्ये नीट बस, नीट स्थानापन्न हो, तुला प्रतिभाशाली अशा कवींमध्ये, कवी या शब्दाचा संस्कृत भाषेमध्ये अजून एक अर्थ आहे आणि तो म्हणजे विद्वान. की जो आपल्याला मराठीत माहीत नाही, अमरकोश हा जो ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये संस्कृत भाषेतल्या सगळ्या समानार्थी शब्दांची नोंद केलेली आहे, त्याच्यामध्ये विद्वानांच्या यादीत कवी हा शब्द विद्वान या अर्थी दिलेला आहे. त्यामुळे जे प्रतिभाशाली असे कवी आहेत, ज्ञानी लोक आहेत, त्यांच्यामध्ये तू अत्यंत ज्ञानी असं तुला म्हटलं जातं. आणि तुझ्याशिवाय कोणतीही जवळची, दूरची अशी कोणतीही क्रिया, कृती ही तुझ्याशिवाय केली जात नाही असं त्या मंत्रामध्ये वर्णन त्या गणपतीचं आलेलं आहे.
1: बर.
0: आणि इथे बघा, या गणपतीला मघवन असं म्हटलंय. आता खरं जर आपण पाहिलं तर मघवन हे जे विशेषण आहे, आपण मागे इंद्रसूक्त पाहिलं होतं, इंद्राबद्दल आपण बोलताना मी मघवन या विशेषणाचा उल्लेख केला होता. कारण मघ म्हणजे संपत्ती आणि मघवन, मघवान हे खरं तर आहे देवराज इंद्राचं विशेषण. कारण तो देवांचा राजा असल्याने संपत्तीचं स्वामित्व, अधिकार त्याच्याकडे येतो आणि म्हणून त्याला मघवन म्हणतात. पण इथे मात्र गणपतीला मघवन असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला इंद्रस्वरूप त्याला दिलंय का, इंद्ररूपात त्याचं वर्णन केलंय का, असा एक विचार आपल्या मनात येतो. दुसरं त्याला काय म्हटलंय तर विप्रतमम कवीनाम. विप्रतमम कवी कवीनाम याचा मी मगाशी अर्थ सांगितला की ज्ञानी लोकांमध्ये तो श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो ज्ञानीयांचा राजा आहे. म्हणजे तो जो बुद्धी करणारा आहे, बुद्धी देणारा, बुद्धिमान, चाणाक्ष, ही जी विकसित झालेली गणपती बद्दलची एक कल्पना आहे ना, ती या वेदातल्या या ऋचेमध्ये आपल्याला दिसते. आणि गंमत बघा, पुढे मी सांगितलं की न ऋते त्वत क्रियते किंचनारे म्हणजे तुझ्या शिवाय कोणतंही कर्म केलं जात नाही ही जी कल्पना या जो उल्लेख या ऋचेमध्ये आहे ना त्यावरूनच पुढे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गणपतीची जी पहिल्यांदा आद्य पूजा केली जाते त्याच मूळ आपल्याला कुठतरी या ऋचेच्या या चरणामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून कोणतंही कर्मकांड करताना त्या गणपतीला एक प्रसिद्ध असा मंत्र गुरुजी लोक म्हणायला सांगतात बघा. तो मंत्र असा आहे की विघ्नान नाशय मे सर्वान नाशायोपस्थितान प्रभो त्वत्प्रसादेन सर्वाणी कार्याणीह करोम्यहम शत्रूणां बुद्धिनाशोस्तु मित्राणां उदयं कुरु इति विज्ञाप्यते त्वेषं प्रणमामि पुनः पुनः कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरी विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक. हा मंत्र म्हणतात पहिल्यांदा जेव्हा गणपतीची पूजा कर्मकांडात केली जाते असा हा जो गणपती म्हणजे त्याच इथे जे संदर्भ आपल्याला आहे की तो पहिल्यांदा पूजेचा मान त्याच हे आपल्याला मूळ या ऋग्वेदातल्या ऋचेमध्ये दिसतं. आणि मघाशी मी उल्लेख केला की गणपतीला मघवन असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याला इंद्र असं म्हटलेलं आहे. त्याला पुष्टी देणारा अजून एक मंत्र अजून एक ऋचा आपल्याला ऋग्वेदाच्या आठव्या मंडळामध्ये सापडते की जिथे त्या इंद्राचा आणि इंद्रस्वरूप असं त्या गणेशाचं वर्णन आहे. तिथे त्याला म्हटलंय बघा आतून इंद्र द्युमंतम चित्रंग्राभम संगृभाय महाहस्ती दक्षिणेन असं त्याला इथे म्हटलेलं आहे. आता इथे गम्मत आहे की हा जो आहे ना महाहस्ती वगैरे ही जी ऋचा ती इंद्राच्या संदर्भामध्ये आलेला आहे. आणि इथे इंद्राला जे महाहस्ती म्हटलंय त्याचा या इंद्राला जे गणपतीला पुढे इंद्राला नव्हे गणपतीला जी काही सोंड लावली त्याचा काहीही संबंध नाही. हस्ती याचा अर्थ काय आहे हात ज्याला आहे तो हस्ती. मग महाहस्ती म्हणजे काय मोठा हात ज्याचा आहे म्हणजे ज्याला आपण आजानुबाहू असं म्हणतो की नाही आजानुबाहू असणं हे पराक्रमी पुरुषाचं लक्षण आहे. म्हणून रामाचं वर्णन कृष्णाचं वर्णन सगळ्यांच्या वर्णनात हे आजानुबाहू दिसतात त्या अर्थाने इथे महाहस्ती असा संदर्भ आपल्याला दिसून येतो. आणि मगाशी आपण रुद्राबद्दल बोलत होतो रुद्रदेवतेबद्दल तर रुद्राध्याय म्हणून जो यजुर्वेदामध्ये येतो की ज्याला नमक प्रश्न चमक प्रश्न म्हणतात श्रावणी सोमवारी अनेकांच्या घरी ज्याचं ज्याने अभिषेक केला जातो त्या रुद्राध्यायामध्ये नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च वो नमहा असा गणपतीचा उल्लेख आलेला आहे. पण आता हा उल्लेख कसा आहे तो शिवाचा पुत्र म्हणून इथे उल्लेख येत नाही तर शंकराचे जे सगळे अनुचर आहेत म्हणजे सेवक त्याचे गण कोण आहेत तर प्रमथ इत्यादी ते काही त्याचे जे गण आहेत ना त्यांचा अधिपती त्यांचा स्वामी या संदर्भामध्ये उल्लेख आपल्याला इथे दिसतो. पण तिथे तो रुद्राचा मुलगा म्हणून असा संदर्भ आपल्याला इथे येत नाही. मग आपण एक पाहतो की उंदीर हे त्या गणपतीचं वाहन आहे. पण मुळामध्ये कसं आहे उंदीर जर पाहिला आपण आपलं भारतीय संस्कृती आपला हा शेती प्रधान कृषी प्रधान देश आहे या कृषी प्रधान देशामध्ये खर तर मूषक हा जो उंदीर आहे ना तो वस्तुत खरं माणसाचा शत्रू आहे. कारण का तर शेतातलं पीठ नासाडी सगळ्यात जास्त जर कोण करत असेल तर ते उंदीर करतात. आणि रोग प्रसार पण अनेक बाबतीत उंदरांच्या मुळे होतो. आणि म्हणून हा जो रुद्र आहे ना, आठुस्ते रुद्र पशुहू, त्या रुद्राला असं म्हटलेलं आहे की या उंदराला, आठू म्हणजे उंदीर आणि हे रुद्रा म्हणजे आठुस्ते रुद्र पशुहू, त्या रुद्राला हा आठू म्हणजे उंदीर पशु म्हणून त्याला अर्पण केलेला आहे. म्हणजे तुझ्या ताब्यात ठेव बाबा त्याला, आम्हाला उपद्रव नको या उंदराचा.
1: ओके.
0: आणि मग या गजाननानं काय केलं, तर गजाननानं या उंदराला आपलं वाहन बनवून जणू काही त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. आणि काही तत्वज्ञ जे गणपतीच्या या रूपाकडे अध्यात्म आणि या सगळ्या दृष्टीने पाहतात, त्यांच्या मते हा मूषक म्हणजे इंद्रियांचं प्रतीक आहे असं ते मानतात. की इंद्रिय ही कशी सतत धावतच असतात आणि त्याच्यावर आरूढ होणारा गजानन म्हणजे काय, तर तो या सगळ्या इंद्रियांचा नियंत्रण करून बुद्धीला चालना देणारा. कारण जर इंद्रिय ही विषयांकडे धावत गेली, जिथे त्याचा सिक्वेन्स दिलेलाच आहे, ती बुद्धी माणसाची भ्रष्ट होते, ती भ्रष्ट हा होऊ देत नाही असं काही तात्विक चिंतन काही अभ्यासकांनी त्याच्या मूषक वाहनाबद्दल मांडलेलं आपल्याला दिसतं. आता आपण पुढे जो गणपती या रूपात त्याला पाहतो, याचा उल्लेख वेदामध्ये आहे का असं मगाशी तुम्ही मला विचारलं होतं. ऋग्वेदात आपल्याला असं काही सापडत नाही. अपवादात्मक रूपामध्ये कृष्ण यजुर्वेदाची जी मैत्रायणी संहिता नावाची संहिता आहे, म्हणजे तो एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये जो रुद्राध्याय आहे, आता काय आहे रुद्राध्याय, जरी तैतिरीय संहितेत असला, शुक्ल यजुर्वेदामध्ये असला, वाजसनेयी संहितेत, मैत्रायणी संहितेत असला, तरी काही प्रमाणात किंचितसा फरक या संहिता ग्रंथामध्ये काय म्हणतो आपण 20-19 इतका फरक आपल्याला काही बाबतीत आढळतो. तसा मैत्रायणी संहितेतला हा जो रुद्राध्याय आहे, त्याच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर तिथे एक मंत्र आहे. तो मंत्र असा आहे पहा, तत् कराटाय विद्महे हस्तिमुखाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात. हा जो मंत्र आहे ना, या मंत्रामध्ये गणपतीला इथे बघा हस्तिमुख हा शब्द वापरलेला आपल्याला पहिल्यांदा दिसून येतो. बाकी कुठेही आपल्याला इतर वैदिक वाङ्मयात इतरत्र त्याचं हे विशेषण आढळत नाही. आणि कराट हे जे नाव आहे गणपतीचं, हे गणपतीचं नाव आहे असा उल्लेख आपल्याला फक्त मैत्रायणी संहितेमध्ये आहे. हा, इतरत्र आपल्याला हे आढळत नाही. आणि गंमत अशी आहे की हा जो आत्ता मी मंत्र सांगितला, इतर ठिकाणी जो रुद्राध्याय येतो, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला तैतिरीय संहिता असेल, नंतर वाजसनेही संहिता, गंमत अशी आहे त्या त्यांच्या रुद्राध्यायामध्ये हा भाग अजिबात येत नाही. हे एक विशेष आपल्याला सांगावंसं लागेल.
1: आणि मग इथे जो उल्लेख आहे मुखाचा हत्तीच्या, तर त्याचा काही पुढे संदर्भ आहे की कुठून आलं कसं आलं वगैरे त्या तिथे?
0: नाही, कसं आलं हे आपल्याला तिथं नाही सांगता येणार. पण ओझरताट होईना त्याचा उल्लेख मात्र इथे आपल्याला दिसून येतो.
1: अच्छा.
0: आणि मगाशी मघवन असा शब्द मी उच्चारला होता, धनवान, तर वाजसनेयी संहितेमध्ये गणानांत वा गणपती हा जो मंत्र आहे, तिथे त्याच्या पुढे बघा त्याला प्रियपती निधीपती असंही त्याला म्हटलेलं आहे. आणि तो जो वसुपती हे या रूपामध्ये त्याची तिथे उपासना, त्याचं वर्णन येतं. म्हणजे वसू गण वसू या ज्या देवता आहेत त्यांचा अधिपती म्हणून तिथे आपल्याला या गणपतीचा उल्लेख आपल्याला दिसतो.
1: बर बर. आणि त्या
0: आणि त्याला जे ब्रह्मणस्पती हे जे सगळं म्हटलंय ना कवी म्हणजे तो बुद्धिमान आहे आणि मंत्रांचा अधिपती आहे समूहाचा अधिपती आहे या स्वरूपात त्याचं वर्णन आपल्याला या ब्रह्मणस्पती ह्याच्यामध्ये सापडतं. म्हणजे पुढे विकसित झालेली गणपतीचं जे काही वर्णन आहे बुद्धीची देवता वगैरे हे कारण बघा वेदामध्ये कसं आहे मंत्र हे फार महत्वाचे मानलेले आहेत. कारण का तर यज्ञामध्ये मंत्राच्या सहाय्याने आहुती दिली जाते आणि बृहद्देवता काय सांगते मंत्राधीनंच दैवतम. दैवत हे मंत्राच्या अधीन असतं. तुम्ही तो मंत्र कशा पद्धतीने म्हणता किती शुद्ध म्हणता किती श्रद्धेने म्हणता त्यानुसार ते देवदेवता तुम्हाला प्रसन्न होते. आणि म्हणून मीमांसा शास्त्रात गंमत आहे मीमांसा शास्त्र हे देवता आणि द्रव्य यांना गौण मानतं पण ते मंत्रांना प्राधान्य देतं. इतकं या मंत्राचं महत्व आहे. ह्या मंत्राचा अधिपती म्हणून ब्रह्मणस्पती वेदामध्ये येतो आणि त्याच ब्रह्मणस्पतीला त्यांनी गणपती म्हटलंय. म्हणजे हा गणपती तो कवीनाम विप्रतमम कवीनाम ज्येष्ठ राजम ब्रह्मणाम ब्रह्मणस्पत म्हणजे आत्म ब्रह्म मंत्र जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असं जे त्याचं वर्णन आहे आणि विद्वान हे सगळं त्याच्या बुद्धीची देवता याचं मूळ कुठंतरी आपल्याला या वैदिक वाङ्मयात ओझरतं आपल्याला त्याचं हे स्वरूप दिसतं.
1: हो ओके. आणि अगदी आपली तर वेळ संपत आली आहे एखादच मिनिट आहे पण पार्वतीचा उल्लेख आहे का ऋग्वेदामध्ये?
0: नाही पार्वतीचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदात आढळत नाही. एका ठिकाणी उल्लेख आहे तो मी तुम्हाला सांगते. छांदोग्य उपनिषदामध्ये एक आख्यायिका येते परत ती आख्यायिका वेगळ्या संदर्भात आहे की गर्व माणसानी धरू नये कोणी तर अग्नि इंद्र आणि वारा वायू यांना गर्व झाला आपल्या सामर्थ्याचा त्याच्या संदर्भात जी आख्यायिका येते तिथे एक स्त्री आकाशात प्रकट झाली तिथे पार्वती नाही उमा हैमवती असं तिचं वर्णन आपल्याला तिथे आढळतं. पण एकाच ठिकाणी उमा हैमवती म्हणून तिचा उल्लेख आहे पार्वती म्हणून तिचा उल्लेख आपल्याला वैदिक वाङ्मयात सापडत नाही.
1: श्रद्धा ते खूपच छान माहिती सांगताय तुम्ही आणि आय विश की आपल्याकडे मोठ जास्ती वेळ आहे असेल असता तर बरं झालं असतं. पण एनिवे पुढच्या भागात आपण ही माहिती कंटिन्यू करूच आणि तुमच्याकडनं आम्ही अगदी उत्सुकतेने वाट बघतोय की तुम्ही पुढची माहिती आम्हाला कशाबद्दल सांगाल ते. तर परत एकदा सगळ्या श्रोत्यांकडनं माझ्या स्वतःकडनं तुम्हाला परत एकदा धन्यवाद की मनापासून आभार मानते. तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि परत भेटूयात पुढच्या आपले वेद्य भागामध्ये.
0: नमस्कार.
2: श्रोते हो आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्कीच आवडतील. आजचा कार्यक्रम संपवण्याआधी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजकांचे संदेश आणि एक गाणी.
3: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
4: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
3: पण कसं?
4: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
3: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
4: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
3: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
4: अगं कस्टमाइज सोलर सिस्टम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
3: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
4: प्लीज माणसं, संदीप चिखले आणि कुणाल भागवत नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au.